0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु। संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। प्रथमं प्रार्थनां कुर्मः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनस.

மார்னிங் துமிடுனாக வேணுதோனி 90.4 FM KLE கணசுவர்த்தி ஆணி பக்திமய சகாள் யா கார்யக்ரமாச்சி சுருவாத் ஜாலேலி ஆஹே. மனிஷாலா துமி ஐகத் ஆஹாத். ஆஜ் ஆஹே மங்கள்வார் 12 மே 2026 ஆணி சர்வாத் ஆதி ஆஜ்சா சுவிச்சார். பிரத்யேக் திவஸ் ஹா நவீன் சிக்வன் கேவுன் யேதோ, தியாலா ஹசத்முகானே ஸ்வீகாரா. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पहा. एस एच कपाडिया यांनी भारताचे 38वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वर्षावरून 60 वर्ष करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झाला. ब्रिटिश रॉयल नेव्हीमधील HMS हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारताने तिला INS विराट या नावाने दाखल केले दिवस होता आजचा. सोव्हिएत अंतराळ स्थानक लुना 5 चंद्रावर कोसळले तेही आजच्याच दिवशी. बर्लिनमधील कोनराड झूज यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक झेड सादर केले. सेवानंद बाळूकाका कानेटकर, डॉक्टर गजानन श्रीपंत तथा अण्णासाहेब खेर आणि वी ग केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थीगृहाची स्थापना केली तीही आजच. आग्रा शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली तीही आजच्याच दिवशी. पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगिलिनियन विद्यापीठाची सुरुवात झाली तीही आज. साल होते 1964. आता आजचे जन्मदिवस पाहो. विजय भट चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचा जन्म आजचा. राधाकृष्ण हरिराम तहिलियानी भारतीय नौसेनाधिपती यांचाही जन्म आजच. आत्माराम रावजी भट भारतीय कृतिशील विचारवंत पद्मश्री यांचाही जन्म आजचा. जे कृष्णमूर्ती भारतीय तत्वज्ञ यांचाही जन्म आजच्याच दिवशी. हे होते आजचे दिनविशेष आणि आता छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE गणसो भक्तिमय.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. वेणुधोणी 90.4 FM KLE कनसो तुम्ही ऐकताय. आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू जे आपल्याला सांगतील मृत्यूंचे भिडे.
1: ओम शांती. मित्रांनो, ज्ञान म्हणजे काय याचा विचार केला तर नही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते असा भगवद्गीतेत 4th अध्यायात 38 श्लोक सापडतो. त्याचा अर्थ असा की ज्ञानासारखं पवित्र काहीही नाही. ज्ञानाकडे बघण्याची प्रत्येकाची रीत वेगळी असते. कोणाला ज्ञान प्रकाश वाटतो म्हणून मग तमसोमा ज्योतिर्गमय अशी प्रार्थना आहे. कोणाला ज्ञान रत्न वाटतं, कोणाला शस्त्र वाटतं, कोणाला शक्ती वाटते. ज्ञान हे प्रकाश आहे म्हणून तो आपण शिक्षणातून मिळवतो. ज्ञान हे रत्न आहे. रत्न म्हटलं की त्याची पारख पाहिजे आणि त्याची देखभाल पण पाहिजे. रत्नाची पारख कशी? तर जे ज्ञान आपल्याला आणि समाजाला उपयोगी होईल ते रत्न. त्याची देखभाल कशी? तर सतत त्याचं चिंतन करत राहिलं पाहिजे. आपल्याजवळ ज्ञान असलं की त्याचाच एक आनंद असतो, पण त्याचा उपयोग शस्त्र म्हणून किंवा शक्ती म्हणून सुद्धा होते. आत्ताची लढाई तर ज्ञान हे शस्त्र वापरूनच जास्ती आहे. ज्ञान हे शक्ती म्हणून स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी योग्य वेळी वापरलं तर ते फायद्याचं होतं, नाहीतर व्यर्थ होतं. आणि न वापरलेलं ज्ञान नुसतं रत्नासारखं तिजोरीत ठेवल्यासारखं होतं. ज्ञान हे वापरलंच पाहिजे.

KL एक नसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशी पासून। आजचा दिवस व्यस्त आणि लाभदायक असेल, तब्येत चांगली राहील। जुन्या दिवसांपेक्षा आजच्या सध्याच्या कामात यश मिळाल्याने आत्मविश्वासात वाढ होईल। घर तसेच कामातील व्यवस्था सुधारण्यासाठी अधिक वेळ द्या। वृषभ राश, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगले परिणाम देणारा असेल। दिवसाची सुरुवात संत गतीने झालेली असली तरी सुद्धा दुपारनंतर काम करण्याचा उत्साह तुमचा वाढेल। वेळेपेक्षा आधीच कामे मार्गी लावाल। नव्या कामाची सुरुवात आणि व्यापारातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल। मिथुन राश, आजचा दिवस तुम्हाला फळ देणारा आहे। विवेक बुद्धी चांगली असून सुद्धा मनात रागाची भावना असल्याने प्रिय लोकांपासून दूरी निर्माण होईल। कर्क राश, नवीन संबंधाने भाग्य उजळेल आणि सामाजिक सन्मान मिळेल। सोबत ताळमेळ राखण्यात यश येईल। वैवाहिक जीवनात गोडवा असेल। सिंह राश, आजचा चढ उतारांचा दिवस असेल। ज्या कामातून नफ्याची अपेक्षा होती त्यातूनच शेवटच्या क्षणी निराशा हाती येईल, परंतु कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही। कन्या राश, आजचा दिवस फायदेशीर आहे, परंतु कोणताही अडथळा तुम्हाला अडचणीत आणू शकतो, ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल। हे होतं सहा राशींचं भविष्य आणि आता एक छानसं भक्तिगीत तुम्ही एकत्र मनधुनी

मूर्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू तुम्ही ऐकताय. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुमचे आरोग्य ठीक राहील, परंतु डोळ्यांशी संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. आज कार्यक्षेत्रात आणि घरगुती गोष्टींमध्ये एकत्रितपणे विविध समस्या उद्भवल्यामुळे काही काळ मन सैरभैर होईल. वृश्चिक रास, आज सुख उपभोगण्याची मानसिकता असेल, यासाठी तुम्ही पैशाची किंवा समाजाची पर्वा करणार नाही. दुपारनंतर व्यवसाय सुरळीत होईल, यानंतरचा काळ थोडासा अडचणीचा असेल. धनुरास, आजचा दिवस तुमच्या आरोग्यासाठी चांगला असेल, परंतु थोडेसे श्रम केल्याने जास्त घाम येईल आणि भीती वाटू शकते, ज्यामुळे तुम्ही जड काम करण्यास असमर्थ असाल. मकर रास, आज तुम्ही दिवसाच्या पूर्वार्धात सुनियोजित पद्धतीने काम कराल. दुपारपर्यंत तुमच्या श्रमाचे फळ न मिळाल्याने तुम्ही थोडे निराश व्हाल, पण आज केलेली मेहनत लवकरच नवीन संबंध बनवण्यात उपयुक्त ठरेल. कुंभरास, आज परिस्थिती अनुकूल राहील, परंतु आळशीपणा, मौज मजा व छंद प्रवृत्तीमुळे तुम्ही वेळेचा पुरेपूर फायदा घेऊ शकणार नाही. आज तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आणि शेवटची मीन रास, आज तुमच्या स्वभावात उतावळेपणा असेल. आधी तुम्ही स्वतः कामाकडे दुर्लक्ष कराल, नंतर काही गडबड होऊ शकेल. दुपारपर्यंत वेळेवर अवलंबून राहिल्यामुळे काही महत्वपूर्ण कामांबाबत संभ्रम निर्माण होईल. चला, 12 राशींचं भविष्य आपण ऐकलेलं आहे आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकू. ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आपण पुष्पौषधी किंवा बॅच फ्लॉवर थेरपीची माहिती घेत आहोत. मानसोपचारांच्या क्षेत्रात पुष्पौषधींमुळे एक नवं दालन उघडलं गेलं. मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा, वेदना यांची गणित सोडवणं फार सोपं झालं आहे. ही 38 औषधं डॉक्टर एडवर्ड बॅच, MBBS, MRCS, LRCP, DPH, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी यांनी शोधून काढली. ही औषधं रुग्णाच्या मानसिक स्थितीच्या अनुषंगानेच दिली जातात, मग रुग्णाच्या तक्रारी मानसिक असोत वा शारीरिक. कारण माणसाचं शरीर रोगानुकूल होण्याआधी त्याचं मन प्रथम रोगाला बळी पडतं असं डॉक्टर बॅच मानतात आणि ते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झालेलं आहे. बॅच फ्लॉवर रेमेडीज ही अशी संजीवनी आहे जी तुम्हाला जगण्यातील खराखुरा आनंद मिळवून देते. म्हणूनच जितक्या सहजतेने शरीराची काळजी घेता तितक्याच सहजपणे, सजगपणे, कटाक्षाने मनाची काळजी घ्या. मानसिक तक्रारींचा विचार करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या लपवू नका, वेळीच दूर करा. तरच स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल, तरच स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल. पुष्पौषधींपैकी आज आपण ॲग्रीमनी या औषधाची माहिती घेणार आहोत. 38 पुष्पौषधींपैकी क्रमांक 1 औषध ॲग्रीमनी. या औषधाचे अनेक रुग्ण आपल्याला सभोवार पाहायला मिळतील. हे रुग्ण म्हणजे काही मनोरुग्ण म्हणून ओळखले जाणारे लोक असतील असं अजिबात नाही. तुमच्या आमच्यात वावरणारे, हसणारे, बोलणारे, गप्पा मारणारे लोक असतील. आता कशा प्रकारची मानसिक स्थिती असणाऱ्या लोकांसाठी हे औषध आहे ते आपण पाहू. ॲग्रीमनी या औषधाची ज्यांना गरज आहे अशी व्यक्ती वरून पाहताना खूप आनंदी आणि खेळकर स्वभावाची असते. त्यांचा मित्रपरिवारही खूप मोठा असतो. या लोकांना खरोखरच विनोदबुद्धी असते. मित्रमंडळीत ते येतात ते हास्याची कारंजी उडवतच. पण वरून शांत भासणाऱ्या, लाटांचा खेळ करणाऱ्या सागराच्या पोटात एक वडवानल असतो, तसं काहीसं या लोकांचं असतं. वरून आनंदी चेहऱ्याचा फक्त एक मुखवटा या लोकांनी चढविलेला असतो, परंतु त्यांची आंतरिक मनस्थिती अत्यंत विदीर्ण असते. या हसऱ्या चेहऱ्यामागे चटकन कुणाला समजून न घेणारं घायाळ मन असतं. या हसऱ्या चेहऱ्यामागे चटकन कुणाला समजू न येणारं घायाळ मन असतं. या लोकांना शांततामय जीवनाची आवड असते. तंटे बखेडे, वादविवाद, भांडणं याला ते विटून गेलेले असतात. या सर्वांचा त्यांना अत्यंतिक त्रास असतो, त्रास होतो, अत्यंतिक त्रास होतो आणि तिटकारा असतो. अशा व्यक्ती आपल्या चिंता, काळजा, वेदना यांचं प्रदर्शन कधीच करत नाहीत. ते सर्व सहन करतात, यातूनही मार्ग काढतात. परंतु या सर्वातून एकलेपणानं जाण्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. दिवसभर काम करून थकून ज्यावेळी ते झोपायला जातात त्यावेळी शरीर दमलेलं असतं, पण तळातून ढवळून निघालेलं मन मात्र अस्वस्थच राहतं. मनातील विचारांच्या गर्दीमुळं त्यांना झोपही लागत नाही, तळमळत राहावं लागतं. परंतु यातील काहीच ते बाहेर दिसू देत नाहीत. त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीलाच त्यांच्या मनोवेदना कळतील. अल्प परिचयातील माणसाला वाटेल किती सुखी माणूस आहे हा. याचं कारण म्हणजे त्यांनी धारण केलेला आनंदी चेहऱ्याचा मुखवटा. अशी व्यक्ती आजारी पडली आहे म्हणून तुम्ही त्यांना भेटायला गेला तर तुम्हाला वेगळंच दृश्य दिसेल. भेटायला आलेल्या लोकांना ते जोक्स सांगत बसलेले आढळतील. आपल्या शारीरिक वेदनांचा ते सहसा दुसऱ्याला मागमूसही लागू देणार नाही. अशा व्यक्तींना एकटं राहावयास आवडत नाही. ते नेहमी चार मित्रांच्या, सहकार्यांच्या कोंडाळ्यात राहणंच प्रसन्त करतात, कारण त्यांना आपल्या चिंता, वेदना विसरणं यामुळे सोपं जातं. पण अनेक वेळा आपली दुःख एकटेपणानं, कुणाला न सांगता, मन मोकळं न करता भोगत राहिल्यामुळं मनस्थिती विदीर्ण होते. आणि हे दुःख विसरण्यासाठी अशा प्रकारचे लोक व्यसनाधीनही होतात.

0: सुखाच्या संसाराला दृष्ट लागली. अल्पवयातच पती निधनाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. मुलांची जबाबदारी, घरातील सासू सासऱ्यांची जबाबदारी, त्यांचे पती करत असलेल्या उद्योगधंद्यांची जबाबदारी आणि पती निधनाचे दुःख, या सर्वाचा अत्यंतिक ताण त्यांच्यावर पडला. दिवसभर कामात जाई, घर आणि फॅक्टरी याच्याकडे लक्ष देताना दिवस अपुरा पडे, पण रात्र खायला उठे, पहाटेपर्यंत झोपच लागत नसे. आजूबाजूचे लोक मंगलाताईंच्या धैर्याचं, कर्तृत्वाचं, आनंदी राहण्याचं कौतुक करीत होते, पण मनातून मात्र त्या खचून गेल्या होत्या. स्मरणशक्ती कमी होऊ लागली. तशीच शारीरिक तक्रार नव्हतीच, पण उगीचच थकून गळून गेल्यासारखं वाटायचं. दिवसाही अस्वस्थपणा येऊ लागला. कर्तव्य म्हणून त्या हसत मुखानं जबाबदारी ओढत होत्या एवढंच शेवटी डॉक्टर गाठावा लागला. मी ऍग्रीमनी दिलं आणि 6 आठवड्यात त्यांची मनस्थिती बदलली. मनावरचा ताण हलका झाला आणि मनशांती मिळाली. दुसरं उदाहरण घेऊ. मधुकरराव, घरातील वडील बंधू, वडिलार्चित मोठी इस्टेट, पण त्यावर कर्ज, भाऊबंदकी, भांडणं, कोर्ट कज्जे आणि घरातील सर्वांची पूर्वापार चालत आलेली आणि म्हणूनच बदलता न येणारी इनामदारी थाटाची राहणी, यामुळं खरोखरच ते अगदी वैतागून गेले होते. हे असं वर्षानुवर्ष चाललं होतं. त्यातच जमिनीचा एक मोठा खटला ते हरले. हल्ली तर मधुकररावांनी दारू पिणं चालू केलं होतं. घरातील कटकटींपासून नशेच्या धुंदीत का होईना सुटका मिळत होती. त्यांच्या पत्नी ललिताबाई अगदी घाबरून गेल्या. पण ऍग्रीमनी दिलं आणि नुकतंच लागलेलं दारूचं व्यसन तर कमी झालंच, पण मनालाही एक प्रकारचा शांतपणा आला आणि आपल्या अनेक समस्यांवर ते अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊ शकले. फक्त मोठ्या माणसांच्या बाबतीतच नव्हे तर लहान मुलांच्या बाबतीतही अशा प्रकारचा स्वभाव असेल तर ऍग्रीमनीचा उपयोग होतो. शशांक, वय वर्ष फक्त 6, आई नोकरी करणारी, लहान बहीण 5-6 महिन्याची, त्यामुळं साहजिकच आईचं लक्ष तिच्याकडे अधिक. याचा थोडासा शशांकच्या बालमनावर परिणाम झाला असावा. त्याला मधून मधून दमा लागत असे, पण तो कधीच त्यामुळं रडून त्रास देत नसे. सर्व सहन करून बरं वाटलं की मुकाट्यानं हट्ट न करता शाळेत जात असे. वयाला न शोभणारा हा समजूतदारपणा आईला नाही म्हटलं तरी खटकलाच. दम्यापेक्षा त्याच्या मनाची तिला अधिक काळजी वाटत होती. ऍग्रीमनी दिलं आणि शशांकचा अवखळपणा बाल्य तर परत आलंच, पण दम्याचे अटॅक्स येण्याचं प्रमाणही आश्चर्यकारकरीत्या कमी झालं. धन्यवाद.
1: आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत हायड्रोपोनिक शेती याबद्दल. या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सागर वाघमारे, ज्यांचं ग्रॅज्युएशन इन जिओलॉजीमध्ये झालेलं आहे, म्हणजेच भूगर्भशास्त्र आपण म्हणू शकतो. आणि सध्या ते हायड्रोपोनिक शेती करतात. हायड्रोपोनिक शेती म्हणजेच बिना मातीची शेती ही आपल्या माहितीसाठी. तर या शेतीबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्यासोबत बोलून घेणार आहोत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हायड्रोपोनिक शेतीबद्दल आज आपण आपल्या श्रोत्यांना सांगतोय. तर हायड्रोपोनिक शेती म्हणजे मी जसं सांगितलं की बिना मातीची शेती, तर याची कल्पनाच म्हणजे लोक करू शकत नाहीत असं मला वाटतं ऐकताना. तर त्याबद्दल काय सांगताय तुम्ही?
1: नाही, हायड्रोपोनिक शेती ही थोडीशी आधुनिक म्हणता येईल किंवा थोडीशी टेक्निकल बेस्ड शेती आहे, ज्याच्यामध्ये फक्त पाण्यावरती ही शेती केली जाते. त्यामुळे जिथे पाणीच असल्यामुळे फक्त पाण्याचे पॅरामीटर, त्याचे pH, त्याचं TDS, ह्या सगळ्या गोष्टी बारीकतेनं लक्ष द्यावं लागतं. मातीमध्ये बी टाकलं ते उगत जातं, मातीमध्ये असलेले सत्व, त्याचे फर्टिलायझर अवेलेबल असतात, त्याच्यातून ग्रो होतं. बट इथे पाण्यामध्ये सगळे एलिमेंट्स किंवा फर्टिलायझर्स घालावे लागतात. त्यामुळे पाण्याच्या क्वालिटीवरती जरा जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणून त्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणतात. म्हणजे एकदम पुरी टेक्निकल शेती आहे, जिथे एक सायंटिस्टसारखं तुम्हाला डेली काही पॅरामीटर्स चेक करावे लागतात. त्यामुळे ही आधुनिक आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यातली जे पिकं येतात ती बऱ्यापैकी ग्रो होतात, त्याचे फायदे आपल्या रेग्युलर शेतीपेक्षा जास्त आहेत. सोबत मातीची जी झीज होत चालली, जी खत होत चालले, ती ह्याच्यामुळे थांबायचे चान्सेस जास्त आहेत. कारण की आपण मातीतील सत्व अशा फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड घालून आम्ही ह्याचं नुकसान करत नाही आहे. आणि ही सोबत पेस्टिसाइड फ्री शेती आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड वापरले जात नाहीत.
0: बर, मग म्हणजे आपण खर्चिक आहे असं समजून घेऊया की खर्च कमी आहे असं समजूया?
1: ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा त्याला खर्च आहे.
0: बर,
1: बट जे पण मशिनरी लागणार आहे तुम्हाला ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट वरती लागते.
0: अच्छा.
1: आणि सोबतच इथे लेबर सुद्धा कमी लागतात, कामगार सुद्धा कमी लागतात तुम्हाला. जिथे तुम्हाला 10 कामगार लागतात, तिथे तुम्हाला इथे 3-4 कामगार, तुमचं सेम जागेची शेती होऊ शकते.
0: अच्छा. मग सध्या जे आपण ग्रीन हाऊस वगैरे बघतो, मग ती ही वेगळी पद्धत ना की ती ही याच्यामध्ये?
1: ह्याच्यामध्ये सुद्धा ही ग्रीन हाऊस मध्येच केली जाते. कारण की फायर पॅरामीटर कंट्रोल वरती ठेवल्यामुळे इथे ग्रीन हाऊस हे कंपल्सरी आहे, जेणेकरून आतलं टेम्परेचर किंवा आतलं क्लायमेट हे थोडस कंट्रोल वरती राहत. त्यासाठी ग्रीन हाऊस कंपल्सरी आहे. विदाऊट ग्रीन हाऊस थोडी मुश्किल आहे, अजून कोणी ट्रायल पण केलं नाही.
0: अच्छा. म्हणजे विदाऊट ग्रीन हाऊस सुद्धा ही करता येत नाही शेती?
1: नाही, विदाऊट ग्रीन हाऊस शेती करता येत नाही.
0: मग या शेतीसाठी कमीत कमी किती जागा हवी आपल्याकडे?
1: कमीत कमी जर कमर्शियल करायचं असेल तर 10 गुंठ्यापासून सुरुवात करता येईल.
0: बरं,
1: जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं आणि मार्केटला सफिशियंट असं प्रोडक्शन यातून घेता येईल.
0: 10 गुंठा जागा आपल्याकडे असेल तर आपण करू शकतो.
1: नक्कीच करू शकतो. इवन ही टेरेस वरती पण केली जाते.
0: बर,
1: बट त्याला कमर्शियल रूप देणं थोडस मुश्किल आहे. कारण की जितकं प्रोडक्शन निघेल ते तुमचं नियर बाय मार्केट किंवा तुमचं सुपरमार्केट, एक सुपरमार्केट कॅटर करेल. बट तुम्हाला कमर्शियल करायचं असेल तर 10 गुंठ्यापासून सुरुवात करणं चांगलं.
0: म्हणजे टेरेसवर वगैरे सुद्धा आपण करू शकतो, पण ते आपल्यापुरती
1: होऊ शकतो.
0: मग खर्च जर आपण बघितला तर तो जवळपास तसाच असेल ना की कमी जास्त होईल?
1: जेवढी जागा कमी तेवढा खर्च सुद्धा कमी.
0: बर,
1: बट काही गोष्टी आहेत जसं RO युनिट लागेल, मोटर्स लागतील, ह्या ऑलमोस्ट सेम लागतील. त्यामुळे तरी जेवढी जागा कमी तेवढा खर्च कमी असा आहे. त्याचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत.
0: मग ही शेती करण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण अधिक असायला हवं का आपल्याकडे?
1: नाही, ह्याच्यामध्ये तुमच्या ट्रेडिशनल जी पारंपरिक शेती आपण करत आलोय त्याच्यापेक्षा जवळजवळ 70-80% पाणी कमी लागतंय.
0: कमी लागतंय.
1: कारण की पारंपरिक शेतीमध्ये आपण जे पाणी घालतो ते इवन ड्रीपनं जरी दिलो तरी ते शेवटी पाण्या हे जमिनीत मुरलं जातं. आणि त्यामुळे तुम्हाला पाण्याची जी आपण म्हणतो की फ्रिक्वेन्सी ती तुम्हाला जास्त घालावी लागते उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये.
0: वरच्यावर
1: घालावी लागते.
0: बरोबर.
1: बट इथे कसं आहे, इथे पाईपमध्ये पाणी कंटिन्युअस असल्यामुळे पाणी तुम्हाला कमी लागतं आहे, प्लस इव्हॅपोरेशन जे म्हणतो बाष्पीभवन जे म्हणतो ते सुद्धा इथे कमी होत आहे, त्यामुळे
0: पूर्ण कव्हर असल्यामुळे ते काही होण्याचा प्रश्न
1: नाही, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात होत नाही,
0: बरोबर,
1: त्यामुळे इथे पाणी सुद्धा तुम्हाला कमी लागतं.
0: म्हणजे आधीच पाण्याची खूप कमतरता आता भासते आपल्याला, त्यामुळे अशा शेतीमुळं आपल्याला शेती करणं थोडंसं सोपं होऊन जाईल.
1: काय आम्ही दोन प्रकारचे हे करतो, ज्याच्यामध्ये एकाला NFT म्हणतो, न्यूट्रियन फिल्म टेक्निक, ज्याच्यात पाईप मध्ये झाड उगवली जातात, तिथे फक्त पाणी कंटिन्युअस फ्लो होत असते.
0: अच्छा.
1: आणि दुसऱ्या प्रकारची जी ग्रो बेड्स म्हणून यूज करतो, तिथे आम्ही कोकोपीट यूज करतो, जे नारळाचा भुसा वापरतो, आणि तो सुद्धा त्याच्यात काही न्यूट्रियन नसतात, ते न्यूट्रल मीडिया आहे, त्याच्यात जे पाणी दिलं तर ते जास्त पसरतं आणि ओलावा टिकून राहतो.
0: अच्छा.
1: त्यामुळे तिथे सुद्धा पाणी कमी लागतं, तिथे जवळजवळ आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा 50-60% पाणी आम्ही कमी वापरतो.
0: बर, मग ह्याच्यामध्ये आपण कुठली कुठली पिकं घेऊ शकतो?
1: ह्याच्यामध्ये जर फक्त हायड्रोपोनिक म्हणाला तर ज्या पालेभाज्या आहेत, ज्या फळभाज्या आहेत, त्या सगळ्या घेऊ शकतो. बट जसे बटाटे, गाजर हे जमिनीखाली येणारे आहेत, त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आली आहे एरोपोनिक्स म्हणून, तिथे पाण्याचे ड्रॉपलेट्स मध्ये घेतलं जात आहे, बट त्याची किंमत सुद्धा तशी, इन्व्हेस्टमेंट सुद्धा फार मोठी आहे, आणि इंडियामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये अजून त्याला तेवढं मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस नाही आहे. बट ह्या जे हायड्रोपोनिक्स आहे त्याच्यात चांगले डेव्हलपमेंट चालू आहेत सध्या, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊ शकता. सध्याच्या मार्केटचा जर विचार केला तर इंग्लिश व्हेजिटेबल्स, जे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, लेट्यूस, बेल पेपर, ह्या घेणं कमर्शियली वायबल आहे. सोबत बाकीच्या भाज्या सुद्धा उगतात, पालेभाज्या घर टेरेसवरती असेल तर पालेभाज्या ग्रो करू शकता, तुमच्या घर त्या पालेभाज्या सुद्धा निघतात त्याच्यामधून.
0: म्हणजे आपण याच्यामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या घेऊ शकतो. फळभाज्यांमध्ये जी जमिनीच्या आतमध्ये उगतात ती आपण घेऊ शकत नाही. अच्छा. मग ते सोडून म्हणजे आता आपण घरच्यासाठी जोंधळे वगैरे अशी जी धान्य घेत असतो त्यासाठी काही आता नवीन टेक्नॉलॉजी आली का?
1: त्यासाठी सुद्धा काही IITs मध्ये ह्याच्यावरती रिसर्च चालू आहे. काही जणांचं मत आहे की चांगल्या क्वालिटीचा भात घेता येतो,
0: बर,
1: बट बाकी सगळ्या जे धान्य आहेत त्याच्यावरती अजून बराचसा रिसर्च चालू आहे. कारण की जे आपण भात घेतो हा पावसाळी पीक आहे आणि ह्याला पाणी जास्त लागतं. सो ह्या युनिटमध्ये, हायड्रोपोनिक युनिटमध्ये आम्ही जेवढं पाणी यूज करतो किंवा भाताला जेवढं जे सुटेबिलिटी आहे ती क्लायमेट सुटेबिलिटी अजून क्रिएट करण्यात आलेली नाही आहे, बट त्याच्यावरती बरंच रिसर्च काम चालू आहे. आणि पुढच्या 1-2 वर्षांमध्ये ती सुद्धा टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल हायड्रोपोनिक थ्रू, तिथे आपण हे सुद्धा धान्य सुद्धा घेऊ शकतो.
0: मग ही जी शेती आहे, म्हणजे जर आपण फळझाडांचा विचार करू तर त्याची थोडी उंची जास्त असते, आणि मग ते कसं काय मॅनेजेबल होतं त्याच्यामध्ये?
1: प्रत्येक झाडाच्या उंची, त्याला लागणारे फळ आणि त्याचे वाढणारे रूट्स ह्यावरची, ह्या गोष्टीवरती कुठल्या टाईपचं युनिट बनवलं पाहिजे हे डिसाईड होतं.
0: अच्छा.
1: जर तुमचे फळ झाडे जसं केळी आहे, पपाया आहे, ते असेल तर आम्ही मोठ्या साईजचे ड्रम्स यूज करतो, जेणेकरून त्याचे रूट जास्त स्प्रेड होतील आणि त्याला स्ट्रेंथ चांगली मिळेल. जसं मिरची वगैरे जी, त्याची रोपं छोटी असतात, त्याच्यासाठी मी ग्रो बेड्स, गटर टाईप युनिट्स बनवतो आणि कोकोपीट भरून त्याच्यामध्ये ते लावतो. पालेभाज्या आहेत ज्या 40-45 दिवसामध्ये येतात, त्याच्यासाठी आम्ही पाईप्स यूज करतो. पाईपमध्ये कंटिन्युअस कोकोपीटचं नसतं, पाणी कंटिन्युअस फ्लो होत असतं आणि त्यातून ते घेतलं जातं. त्यामुळे प्रत्येक पिकाचा अभ्यास केला गेला पाहिजे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक पिकामध्ये त्याची हाईट, त्याला लागणारी फळं, त्या फळांचा साईज, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिस्टम डिझाईन केलं जातं.
0: अच्छा. म्हणजे खूपच आधुनिक पद्धतीनं या शेतीचं डिझाईन केलं जातं.
1: हो हो.

0: हे या पद्धतीनं उगणारं पीक या दोन्हीमध्ये काही डिफरन्स असू शकतो का? म्हणजे असं म्हटलं जातं ना की जमिनीमध्ये जी पोषक तत्व असतात मग ती त्या फळभाजीमध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये उतरतात, जीवनसत्व येतात, मग इथं आपण मातीचाच उपयोग करत नाही आहे, तर मग ती तत्व किंवा ती जीवनसत्व ही त्या भाजीमध्ये असणार का?
1: नक्कीच असणार, कारण की आता जर आपण विचार केला मातीचा तर ती जीवनसत्व होती म्हणायला पाहिजे, सध्या काही नाही
0: होय ना,
1: जे पण आहे आपण वरून केमिकल्स फर्टिलायझर्स घालून त्याचे जे रेसिड्यू आहे ते जमिनीत घालून जमिनीचं सकसपण आपण संपवत आलोय, सोबत पाण्याची क्वालिटी पण खराब करत आलोय. इथे आम्ही तीच फर्टिलायझर यूज करतो आणि आमच्या ज्या भाज्या ग्रो होतात एका माणसाच्या डेव्हलपमेंटसाठी 12 एलिमेंट महत्वाचे आहेत, तसंच भाज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा त्या 12 एलिमेंटची गरज असते, तर आम्ही ते 12 च्या 12 एलिमेंट आम्ही त्या आमच्या झाडांना पोहोचवतो, त्यामुळे ह्याचं जे न्यूट्रियंट लेवल आहे, ज्याचं पोषक सत्व आहे, हे नॉर्मली आपल्या ज्या सध्याच्या मातीतून उगणाऱ्या भाजीपाल्यामध्ये पेक्षा जास्तच आहे ह्याच्यामध्ये.
0: म्हणजे तसा काही फरक तुम्हाला जाणवणार नाही, उलट जास्त जीवनसत्व मिळतील असं तुम्ही म्हणताय.
1: आणि जास्त जीवनसत्व मिळतील म्हणण्यापेक्षा हे ह्या प्रकारच्या ज्या भाज्यापाल्या आहेत जे आपल्या बॉडीसाठी जे शरीराला जे हार्मफुल जे आहे ते आहे पेस्टिसाइड्स, ते आहेत केमिकल्स वापरणारे केमिकल्स, तर ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 0 म्हणाल, काही भाज्यामध्ये 0, काही भाज्यामध्ये एकदम कमी प्रमाणात आम्ही ही पेस्टिसाइड वापरतो. आणि पेस्टिसाइडमध्ये सुद्धा काही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड अवेलेबल आहेत जे प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून वापरतात, ते सुद्धा आम्ही तेच वापरतो, त्यामुळे ह्याच्यात हार्मफुल केमिकल्स फार कमी लागतात. आणि मेनली ह्याच्यातून तुम्ही मातीच बाहेर काढल्यामुळे मातीतून येणारे कीटाणू हे कमी झाल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड मारायची गरज भासत नाही.
0: अच्छा, मग जेव्हा आपण पारंपरिक शेती करतो सर, तेव्हा ती मेंटेन करणंही खूप कठीण काम आहे. म्हणजे जर आपण ऊसाची लागवड केली असेल तर त्याला तण काढणं त्याचं वेळोवेळी किंवा त्याला पाणी देणं या सगळ्या प्रक्रिया चालू असतात आणि त्या वेळोवेळी करायला हव्यात, किंवा भाजीपाल्याला सुद्धा तसंच असतं जवळपास, तर मग याच्यासाठी मेंटेनन्स म्हणा किंवा ते जे सगळं काम आहे ते कसं चालतं?
1: पारंपरिक शेतीमध्ये जर आपण कामगारांची गरज मेनली कधी भासते की एकतर पाणी द्यायसाठी आणि दुसरं तण काढण्यासाठी,
0: हो ना,
1: सगळ्यात जास्त कामगाराचा खर्च तिथेच लागतो.
0: हो,
1: इथे बेसिकली तण हा प्रकार नाहीच आहे, कारण की आम्ही जे पण वापरतो कोकोपीट वापरतो किंवा पाईप मध्ये आहे त्यामुळे ते तण उगत नाही.
0: बर,
1: तर त्यामुळे तुमचा महत्वाचा जो कामगार लागणारा भाग आहे तो तिथे निघून जातो. दुसरी गोष्ट, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरली होत असतात आणि तिथे सुद्धा लेबर खर्च कमी होतो. इथे पाणी जे आहे ते ऑटोमॅटिक मोटर थ्रू सप्लाय केलं जातं, त्यामुळे तुमचं तिथे सुद्धा लेबर खर्च कमी झाला. जिथे पारंपरिक शेतीमध्ये 10 गुंठ्याची जर शेती करायची म्हटली तर तुम्हाला रोजचे रोज जरी एव्हरेज पकडला तरी 5 ते 6 लेबर लागतात. इथे दिवसाचे 2 लेबर 2 तास काम केले तरी या प्रकारची शेती तेवढ्याच प्रमाणात प्रोडक्शन घेऊन करता येते.
0: अच्छा, मग तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणकोणती पिकं घेताय सध्या?
1: आमच्या शेतामध्ये आम्ही 4 व्हरायटीच्या लेट्यूस घेतो, जसं लोलो ग्रीन आहे, लोलो रेड आहे, आईसबर्ग आहे, रोमेन लेट्यूस मिळतो, हे लेट्यूस घेतो. ढोबळी मिरची, कलरची ढोबळी मिळते, लाल पिवळी मिरची येते ती घेतो. वाळकासारखा एक इंग्लिश प्रकार येतो ज्याला झुकिनी म्हणतात, झुकिनी घेतो. छोटे जे टमॅटो असतात त्याच्यामध्ये एक छोटा व्हरायटी तो चेरी टमॅटो म्हणून, तो चेरी टमॅटो घेतो. हे ही पिकं आम्ही इथे घेतो.
0: म्हणजे जवळपास सगळ्या बाहेरच्या भाज्या तुम्ही घेता?
1: बाहेरच्या भाज्या घेतो.
0: ह्या भाजीचं आपण उत्पादन केल्यानंतर मग त्याला मार्केट कसं अवेलेबल होतं?
1: ह्याचं मार्केट मेनली जिथे टुरिझम जास्त आहे तिथे होतं, जसं गोवा आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पुणे आहे, ह्या ठिकाणी ह्या भाज्या चांगल्या प्रमाणात खपतात. बेळगावसारख्या टायर 2 सिटीमध्ये ह्याचं सेल हा फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे आमच्या सगळ्या भाज्या मॅक्झिमम बाहेर जातात. बेळगावमध्ये आमच्या प्रोडक्शनच्या बेळगावमध्ये 5% एवढंच सप्लाय होतं, बाकी सगळं 95% हे बाहेर जातं. कारण की ह्या भाज्या मेनली 5-star हॉटेल्स, 3-star हॉटेल जिथं कॉन्टिनेंटल फूड मिळतंय तिथंच ह्याचा वापर केला जातो. बट सध्या अवेअरनेस किंवा लोकांना पेस्टिसाइड फ्री चांगलं खाणं ह्याच्यावर भर दिल्यामुळे, हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे थोड्या प्रमाणात सुपर

0: मार्केट्स ह्या ठिकाणी सुद्धा हे जातं.
1: होय ना, म्हणजे आता लोक आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात, त्यामुळे चांगलं खाणं प्रिफर करतात ते.
0: ह्याच्यात महत्वाचा घटक आहे की पेस्टिसाइड नाही आहे, त्यामुळे पेस्टिसाइड फ्री फूड असल्यामुळे आम्हाला याच्यातून म्हणजे माणसाची तब्येत सांभाळणं फार सोपं जात आहे.
1: होय ना. आणि मग म्हणजे भाजीपाला आपण पारंपरिक शेतीमध्ये किती दिवसात घेतो, तसाच याही शेतीमध्ये घेऊ शकतो? म्हणजे कालावधी सेम असतो की काही वेगळा असतो?
0: ह्याच्यामध्ये कालावधी जो आहे तो काही बुक्स प्रमाणे वगैरे म्हटलं जातं की कालावधी कमी लागतो, बट 10 वर्षामध्ये मी एक गोष्ट शिकलो तर असा कालावधी काही कमी लागतो हा ह्यातला प्रकार नाही आहे. जे पारंपरिक शेतीमध्ये जेवढा लागतो तेवढाच इथे सुद्धा लागतो. एक 2-3 दिवस आधी तुम्ही हार्वेस्ट करू शकता, बट ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो आहे की एक पारंपरिक शेतीमध्ये तुमचं मॅच्युरिटी झाल्यानंतर ते पीक खराब होऊन जातं. इथे तुम्हाला एक 5-7 दिवसाचा बफर टाईम मिळतो जेणेकरून तुम्ही हे विकू शकता. सोबत तुमचे जे आता पारंपरिक शेतीमध्ये एकदा पीक काढल्यानंतर ती जमिनीची कस केली पाहिजे, त्याची मशागत केली पाहिजे, मग त्याच्यामध्ये शेणखत वगैरे घातलं पाहिजे, त्याच्यामध्ये जो 10-15 दिवसाचा किंवा 1 महिन्याभराचा कालावधी जातो तो इथे काही नाही. आम्ही 1 दिवसामध्ये परत आमचे युनिट्स परत फंक्शनमध्ये आणू शकतो. त्यामुळे जर तुम्ही वर्षाचा विचार केला तर पारंपरिक शेतीमध्ये वर्षाचा जर तुम्ही 3 पीक घेत असाल तर ह्या शेतीमध्ये तुम्हाला 5 पीक घेता येतील.
1: मग तुम्ही ज्या आता भाज्या लावलेल्या आहेत त्या किती दिवसांमध्ये आल्या?
0: ज्या प्रत्येक भाजीचं यायचा कालावधी वेगळा, जसं लेट्यूस आहे 45 डेजमध्ये येतो, 45 दिवसात तो रेडी होतो. टमॅटो जो आहे 3 महिन्यामध्ये रेडी होतो. ढोबळी मिरची आहे ती 3 महिन्यात रेडी होते. प्रत्येक ह्याचा कालावधी वेगळा वेगळा आहे.
1: मग तुम्ही सगळं याचं म्हणजे शिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतलं की कसे याच्याकडे वळलात तुम्ही?
0: ह्याच्याकडे वळायचं कारण असं होतं की मला ऑर्गॅनिक शेती करायची होती, बट जर ऑर्गॅनिक शेती करायची म्हटलं तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेट आणि त्याचा जो खर्च आहे तो माझ्या मताप्रमाणे आवाढावे आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा काही गव्हर्नमेंट उपाय योजना केल्या पाहिजेत, सरकारनं काही उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून नॉर्मल शेतकरी सुद्धा ऑर्गॅनिक शेती अफोर्ड करू शकेल. आणि ह्याच्याकडे वळायचं कारण हेच होतं की ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, ही तुम्ही म्हणू शकता ही भविष्याची शेती आहे. कारण की आपण मातीतला कस तर पूर्ण निघत गेलाय, आपल्याकडे पाण्याची कमतरता तर भाग सतवायला लागलेच, उन्हाळ्यामध्ये पाणी नसतंय. तर एक दिवस असा सुद्धा येईल जेव्हा आपण शेतीसाठी कुठे ना कुठेतरी कन्वर्ट व्हावं लागणार आणि हेच आपल्या शेतीचं फ्युचर आहे. त्यामुळे मी ह्या साईडला वळलो. आणि शिक्षण म्हणाल तर मी ही शेती जवळजवळ 10,000 झाडं मारून ही शेती शिकलोय. कारण की जेव्हा मी चालू केलेलो तेव्हा असे फॉर्मल ट्रेनिंग वगैरे काही नव्हतं. आता बरेचसे ऑनलाईन ट्रेनिंग, फॉर्मल हायड्रोपोनिक ट्रेनिंग मिळतात. माझा जो अभ्यास झाला तो एक तर पुस्तकं वाचून किंवा ह्याच्यात ट्रायल अँड एरर करत मी चालू केलं. माझं पहिली जी शेती होती ही 10 बाय 10 फूटच्या जागेमध्ये चालू केली होती. आता जवळजवळ 2-3 एकरमध्ये आम्ही शेती करतोय.
1: मग म्हणजे घरचे मग म्हणजे काय हे वेगळी पद्धत करतोयस किंवा काय असं काही त्यांच्याकडून रिप्लाय होता?
0: खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांनी जवळजवळ 1 वर्ष ते 1.5 वर्ष, कारण की माझे आजोबा हे त्यांच्या जन्मापासून शेती करत आलेत, जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं काहीतरी करतोय तर त्यांचा तरी विश्वास बसला नाही. आणि घरच्यांनी माझ्यावरती 1 वर्षानंतर विश्वास ठेवले की हा बाबा असं सुद्धा काही असतंय आणि ह्यातून पिकतंय. 1 वर्ष असं होतं की अरे नाही होत ते, उगाच बी युट्यूबला बघून कुठे बघून काय करतोस वाचतोस, होत नाही ते असं कसं होईल. बट 1 वर्षानंतर त्यांना विश्वास पडला की हा ह्यात खरंच काहीतरी उगतंय.
1: मग आता एवढे दिवस झालं म्हणजे किती दिवस झाले आता तुम्ही हे चालू करून?
0: 10 वर्ष झाली.
1: बर, म्हणजे गेली 10 वर्ष तुम्ही ही या टाईपची शेती करताय, तर त्याच्यातून अनेक तुम्ही भाज्या घेतला असाल, स्वतःही खाल्ल्या असाल, तर कसं म्हणजे काही चवीमध्ये फरक वगैरे असं काही जाणवतो?
0: मी एक उदाहरण देतो. माझ्याकडे थोडी जागा आहे जिथे मी नॉर्मल भाज्या सुद्धा घेतो, तर तिथे दोडकी बटाटे ह्या भाज्या घेतो. दोडकी शिजायला जो तुम्हाला नॉर्मल ह्याच्यातून घेऊन येतात मार्केटमधून, ज्या मातीतून पारंपरिक शेतीतून उगलेली असते, दोडके शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याचे काट जून राहतात, तुम्ही खाताना सुद्धा ते तुम्हाला जाणवतात. ह्याच्यातलं म्हणजे जर दोडके दोन्ही बाजू बाजूला ठेवला तर तुम्हाला जाणवणार नाही. जर पिकल्यानंतर ह्याचे शिरा सुद्धा चांगले शिजलेल्या असतात, कारण की तेवढे पोषक सत्व त्याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं. आणि नक्कीच चवीमध्ये फार मोठा फरक पडतोय.
1: मग आता गेली 10 वर्ष तुम्ही ही शेती करत आलाय, तर याचं मार्गदर्शन तुम्ही इतरांना देण्यासाठीही तुम्हाला फिरावं लागतं का?
0: हो, माझ्या काही कन्सल्टिंग हे आहेत तिथे मी फिरतो. सोबत आम्ही सुद्धा बेळगावमध्ये ट्रेनिंग्स अरेंज करतो. ह्या पॅन्डेमिकच्या 2 वर्षामध्ये आम्ही काही केलं नाही, तर दरवर्षी आम्ही हॉटेल मॅरियटमध्ये वर्षातून एकदा 1 दिवसाचं ट्रेनिंग असतं. तिथे पूर्ण भारतभरातून लोक येतात आणि त्याच्याबद्दल ट्रेनिंग घेऊन जातात.
1: या शेतीची सुरुवात नेमकी कुठे झाली, म्हणजे काय सांगू आपण
0: ह्याची? तसं जर कम्पेअर करायला गेला तर बाबुलियन गार्डन जे तरंगत गार्डन होतं ते सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीवरती ग्रो असेल असं काही जणांचं मत आहे. कारण की तरंगत गार्डन जे आपण म्हणतो तर ह्या प्रकारात तरंगत गार्डन होऊ शकतं. सोबतच काश्मीरमधल्या दाल लेकमध्ये सुद्धा ह्या प्रकारची शेती झालेली आहे आणि त्याचे एव्हिडन्स त्याचे पुरावे सुद्धा अवेलेबल आहेत. बट त्याच्यानंतर आत्ता जर रिसेंट ह्याच्या जर गेला तर ही शेती इस्रायलमध्ये फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि इस्रायलमधून ही टेक्नॉलॉजी देशभर पसरली.
1: मग तुमच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी कशी पोहोचली, म्हणजे तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करत होता, सर्च करत होता की काय होतं?
0: हा, मी ऑर्गॅनिक शेतीबद्दल फार वाचत होतो आणि त्याच टायमामध्ये मला ह्या शेतीबद्दल बी समजलं आणि मग नवीन काहीतरी असल्यामुळे ह्याकडे कल जास्त निर्माण झाला आणि आता सध्या ते कमर्शियल प्रोडक्शन मध्ये चालू झालंय.
1: मग कमर्शियल प्रोडक्शन तुमचं स्टार्ट झालंय, मग कसा रिस्पॉन्स आहे त्याला?
0: होलसेल मार्केट असंच आहे.
1: बर,
0: होलसेल मार्केटला मॅक्झिमम आमच्या भाज्या जातात. हॉटेलसोबत टायअप, काही हॉटेलसोबत टायअप सुद्धा आहेत आमचे जिथे आमच्या ह्या भाज्या रेग्युलरली सप्लाय होतात. आणि रिस्पॉन्स सध्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे लोकांना खरोखरच जे हेल्थ कॉन्शियस लोक झालेत त्याच्यामुळे ह्या टाईपच्या भाज्यांना फार डिमांड आहे. बट मार्केटमध्ये जातेवेळी आमच्या भाज्या नॉर्मल भाजीसोबतच जातात. बट काही शेफना ज्यांना माहिती आहे की ह्या प्रकारची भाजी आपल्याला चांगलं पोषक देऊ शकते त्यांच्याकडे पर्टिक्युलरली हायड्रोफोनिक म्हणूनच ह्या भाज्या जातात.
1: अच्छा, मग जेव्हा मार्केटमध्ये दोन्ही एकत्रच होऊन येतात भाज्या, त्यावेळी म्हणजे सामान्य माणसांना त्या ओळखू शकतील का की असं काही फरक?
0: असं काही असं बघता क्षणी ओळखण्यासारखं काही होत नाही.
1: बर,
0: बट तुम्ही खाताना तुम्हाला त्या दोन्ही मधला
1: फरक जाणवणार. मग आता जसं तुम्ही सांगितलं की एक
0: 2 गुंठे 10 गुंठे कमर्शियल, 2 गुंठ्यामध्ये पण तुम्ही चालू करू शकता.
1: हा, 10 गुंठे आपल्याकडं जर जागा असेल तर त्याच्यामध्ये आपण चांगलं सेटअप करू शकतो. मग याच्यासाठी म्हणजे साधारण किती खर्च येऊ शकतो?
0: साधारण 25 ते 30 लाख फक्त जमीन असून म्हणजे ग्रीन हाऊस पासून तुम्ही चालू करू शकता. ह्याच्यामध्ये ग्रीन हाऊस जर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं 60 ते 70% सबसिडी मिळते.
1: बर,
0: हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट 50-60% देते. सोबत जर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट NHBK मधून घेतला तर तुम्हाला जवळजवळ 90% ह्याच्यामध्ये सबसिडी मिळते. त्यामुळे तुम्ही तिथे फार मोठ्या प्रमाणात कॉस्ट सेव्हिंग करू शकता. आणि जे 25-30 लाख रुपये सांगतोय ती इन्क्लुडिंग ग्रीन हाऊसची कॉस्ट आहे, त्या रेंजमध्ये जात आहे. आणि 10 गुंठ्याचे फक्त आतील म्हणजे हायड्रोफोनिक युनिट म्हणाल तर 15 ते 16 लाखामध्ये युनिट तुमचं कम्प्लीट बसतं.
1: म्हणजे टोटल एक 20-25 लाखामध्ये आपला हा विषय
0: होऊन
1: 10 गुंठ्याचा
0: पूर्ण तयार होतो.
1: बर, म्हणजे याच्या आपण चांगल्या बाजू तर सगळ्या ऐकल्या, मग याची म्हणजे नुकसानदायक बाजू अशी कोणती आहे का?
0: नुकसानदायक बाजू जर भारताचा विचार करून जर नुकसानदायक बाजू म्हणाल तर इथे इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस म्हणायला लागते.
1: बर,
0: कमी प्रमाणात लागते बट कंटिन्युअस लागते.
1: अच्छा,
0: आणि आजकाल आपल्या भारतामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की ऍग्रिकल्चरसाठी लिमिटेड लाईन दिली जाते, 7-8 तासाची 4-5 तासाची लाईट दिली जाते. त्या लाईटमध्ये किंवा त्या करंट सप्लायमध्ये ही ह्या टाईपची भाजी होणं किंवा ह्या टाईपची शेती होणं जरा मुश्किल आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस असणं भले कमी प्रमाणात राहतात पण इलेक्ट्रिसिटी कंटिन्यू 24 तास असणं फार गरजेचं आहे. तो एक भारताच्या दृष्टीनं ह्या शेतीचा तोटा आहे मी असं समजतो. सोबत काही भाज्या ज्या आपण फ्युचर म्हणून बघतो जसं आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्यासुद्धा आपण ग्रो करू शकतो ह्याच्यामध्ये. बट त्यातून तेच आयुर्वेदिक त्याचे गुण राहतील की नाही ह्याच्यावरती अजून क्वेश्चन केला जातो. सोबतच एक उदाहरण म्हणून देतो, कारलं जसं कडवटपणाच त्याचं औषधी गुणधर्म आहे
1: होय ना,
0: बट ह्याच्यामध्ये हा तोट्यामध्ये म्हणाल तर हा एक प्रकार शकतो, जिथे औषधी गुणधर्म जे मानले जातात ते डेव्हलप होणं अजून एक रिसर्चचा भाग आहे. जसं जर तुम्ही कारल्याचं म्हणाल तर कडवटपणा हाच त्याचा औषधी गुणधर्म आहे. हायड्रोफोनिक मध्ये केलेलं कारलं एवढा कडवटपणा येत नाही जो नॉर्मल पारंपरिक शेतीमध्ये येतो.
1: अच्छा अच्छा,
0: असं आहे. त्यामुळे फळभाज्यामध्ये जे गुणधर्म आहेत, स्पेशली जिथे आपण मेडिसिन म्हणून जे यूज करतो, ते ग्रो होणं अजून थोडस मुश्किल आहे. बाकी आमच्या ज्या पालेभाज्या येतात त्यांच्याकडे त्याचे आमच्याकडे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत, त्याचं क्वालिटी, त्याचं पोषकत्व, त्याचे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही गॅरंटी देऊ शकतो. बट औषधी गुणधर्म जे मानले जातात आणि त्यात तेच एक कारण आहे ज्याच्यामध्ये आम्ही या बाकीच्या भाज्या घेत नाही. जसं कारलं आलं, आम्ही हायड्रोफोनिकमध्ये ग्रो करत नाही कारण की त्याचं पोषकत्व राहत नाही
1: म्हणून,
0: तो एक तोटा आहे. आणि तिसरा जर तोटा महत्वाचा म्हणाल तर ह्याच्याबद्दल अजून अवेअरनेस लोकांना नाही आहे. काही मोठ्या लोकांचं मत असं आहे की एक बटन मारलं आणि शेती चालू झाली, असं कधी होत नाही. शेती ही शेतकऱ्यानं केली पाहिजे आणि त्यात डेलीचं लक्ष घातलंच पाहिजे,
1: थांबूनच करून घ्यायला पाहिजे. मग आता आपण बघतो की म्हणजे पारंपरिक शेती करत असताना मॅनपॉवर खूप प्रॉब्लेम येतो, म्हणजे मॅनपॉवर अजिबातच अवेलेबल होत नाही. शेतात काम करण्याला आता कोणी एवढं इंटरेस्ट दाखवत नाही आहे. मग तुम्ही म्हणताय की या शेतीसाठी मॅनपॉवर आपल्याला कमी लागते, तर कसा फरक पडतो, म्हणजे किती लोक कमी लागतात आपल्याला?
0: 10 गुंठ्याला पारंपरिक शेती करायसाठी तुम्हाला एव्हरेज पकडला तर 10 लोक लागतात एव्हरेज. इथे आमच्याकडे 2 लेबर 10 गुंठ्यामध्ये 2 लेबर काम करतात.
1: बर,
0: 10 डेली असतात, डेली 2 ते 4 तास काम करतात, पण ते डेली तेच काम करतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जे येतोय तो हार्वेस्ट करणे, पॅकिंग करणे आणि मार्केटला पाठवणे, सोबतच नवीन झाडे लावणे. त्यामुळे दिवसाचे 2 तास 2 ते 4 तास हे लोक काम करतात. त्यामुळे इथे आमच्याकडे असंच शेतात काम करणं आणि इथे काम करणं हे एक इंडस्ट्रीसारखं काम आहे. त्याच्यामध्ये पाईप क्लिनिंग आलं, त्याच्यामध्ये रोपं सिस्टमॅटिक लावून ते पाईपमध्ये ठेवणं आलं, त्यामुळे शेत कामगार नक्कीच कमी लागतात इथे पारंपरिक शेतीपेक्षा. आणि मेनली इथे कामगारांना शेतीमध्ये जसं लेबरच काम लागतंय, अंग झाडून शारीरिक काम करावं लागतंय, तसं इथे लागत नाही. इथे नॉर्मल प्रकारचं काम होत आहे
1: जे आपण हिंडत फिरत करू शकतो. आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण सागर वाघमारे यांना ऐकत होतो. त्यांनी भूगर्भशास्त्र केलेलं आहे आणि त्याचसोबत सध्या ते हायड्रोफोनिक शेती करत आहेत, म्हणजेच बिना मातीची शेती ते सध्या करत आहेत, त्याबद्दल आपण ऐकत होतो. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत, पण आजचा भाग कसा होता प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमाअंतर्गत रोशनी हुंद्रे आणि प्रोफेसर मनीषा नाडगौडा यांना ऐकणार आहोत. त्यांच्याच लेखनातील आणि त्यांच्याच आवाजातील कविता आज त्या आपल्यासमोर सादर करत आहेत. तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार मनीषा. प्रथम 90.4 FM KLE कणसूच्या सर्व टीमला आणि श्रोते वर्गाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण आम्हास या कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला खूपच आनंद होत आहे. खरं सांगायचं तर आमच्या कलेला वाव देऊन नेहमी प्रोत्साहित करत असता तुम्ही. प्रत्येकामध्ये एक कला दडलेली असते, फक्त ती छंदाच्या स्वरूपात जोपासली की तिचं सोनं होतं. मला वाटतं प्रत्येक स्त्रीने आपल्या कलागुणांना ओळखून एक तरी छंद जोपासला पाहिजे. तर आज आम्ही पुन्हा एकदा आपल्या समोर आमच्या कवितांची मेजवानी घेऊन येत आहोत. मी रोशनी हुंद्रे, कवयित्री, लेखिका. माझ्या सोबत आहेत माझी मैत्रीण मनीषा. मनीषा, आपली ओळख करून देता का?
2: हो ना. नमस्ते मनीषा, आणि वेणुध्वनीला सुद्धा नमस्ते, आणि सर्व श्रोते वर्गाला नमस्ते. आणि मी प्राध्यापिका मनीषा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व श्रोत्यांना 90.4 FM ला. आणि आज खरंच एक खुमासदार मेजवानी कवितांची आम्ही इथे घेऊन येत आहोत, मी आणि माझी मैत्रीण रोशनी हुंद्रे. गेले 22 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून काम करते डॉक्टर बी डी दत्ती शिक्षा महाविद्यालयात, आणि आम्ही दोघी 7-8 वर्ष झाली मैत्रिणी आहोत, आणि त्या अनुषंगाने आम्ही दोघी इथे आलो आहोत. तर सर्वांना नमस्कार करून आम्ही आमचा कार्यक्रम सुरू करतो.
1: खरं सांगायचं तर मनीषा, प्रत्येक स्त्रीने मला वाटतं एकतरी छंद जोपासला हवा, जसं मगाशी मी म्हटलं तसं.
2: खरं.
1: आणि कसं आहे की आता तुम्ही सुद्धा आहात, मी आहे, आता आम्ही 40 क्रॉस केलेली आहे. आणि 40 नंतर कसं असतात की आपल्याला थोडेसे हार्मोन इनबॅलन्स होतात.
2: हो ना.
1: आणि काहीतरी तब्येती बिघड होतं. काही लोक म्हणतात की काय विचित्र वागतीय, पण ते हार्मोन्स आपले बदललेले असतात आणि त्यामुळे कधी कधी चिडचिड होते. हे मला वाटतं हे प्रत्येक स्त्री या फेज मधनं जात असेलच.
2: हो, आता आपण जातो तसं प्रत्येक फेज मधनं.
1: पण त्याला औषध नाहीये. त्याला एकच औषध आहे की तुम्ही कुठंतरी व्यस्त राहा, आपले छंद जोपासा, आपल्या मैत्रिणींसोबत वेळ घालवा. आणि मी तरी माझा छंद जोपासला आहे, कारण मला लिहायला आवडतं. आणि एक तुला माहितीच आहे की मी एक क्लासिकल डान्सर सुद्धा आहे, त्यामुळे कधी कधी मी लहान मुलांचे डान्स सुद्धा कोरिओग्राफ करते. आणि या सगळ्या ह्याच्यातून माझं मन रमतं, हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे कसं आहे तब्येतीचे त्रास हे खूप कमी होतात. हे एकच रामबाण औषध आहे असं वाटतं मला, की मैत्रिणीतून आपला वेळ घालवणं, आपला छंद जोपासणं. आणि आज आपला छंद हा आपल्या लिखित स्वरूपात आम्ही इथं आज सगळ्यांसाठी सादर करणार आहोत आपल्या कवितेतून. आणि तुला माहिती आहे की सगळे म्हणतात की आम्ही, तू आहेस, तू नोकरी करतेस आणि तू दिवसभर बिझी असतेस, त्या नोकरीच्या ह्याच्यातून तू घरच्या जबाबदाऱ्या पार पडतेस, सगळं करत आपला संसार जो आहे तो अगदी छान उत्तमरित्या तू म्हणजे घेऊन चालली आहेस. पण काही मला गोष्टी खटकतात की काही गृहिणी आहेत, त्या घरामध्ये काम करत असतात.
2: हो ना.
1: त्यावेळा त्यांना असं म्हटलं जातं की ती काय करते दिवसभर घरात, काय करते.
2: हो, हे हा प्रश्न कायम असतो घरात असणाऱ्या गृहिणींना
1: असतो.
2: पण त्याबद्दल तुमची कविता आहे का आता तुझी?
1: आता मला, तुला माहितीच आहे माझी कविता ही सर्वात जास्त स्त्रीप्रधानच गोष्टींवरती अवलंबून असते. आणखी एक सांगायचं म्हणजे की तू नोकरी करतेस, तुला पगार मिळतो, त्याचा मोबदला मिळतो, पण 24 तास तासनतास जी गृहिणी घरामध्ये राबत असते तिला मात्र याचा मोबदला मिळतो का? त्यावरतीच माझी मी पहिली कविता घेते. माझ्या कवितेचं नाव आहे बिन पगारी. अंगणातल्या सड्याने रेखाटते कर्तव्याची रेघ. अंगणातल्या सड्याने रेखाटते कर्तव्याची रेघ. सूर्यनारायणासोबत होते सुरु तिच्या कामाची वेळ. वाफाळलेला चहा सोबत थोडी घेत

0: ते बसून वाफाळलेल्या चहा सोबत थोडी घेते बसून दिनचर्येचा ठरवून बेत सुरुवात करते हसून.
1: वा
0: खोचलेला पदर असो वा बांधलेली ओढणी, खोचलेला पदर असो वा बांधलेली ओढणी, दिवसभराच्या कामासाठी सज्ज होते रागिणी.
1: वा वा
0: चूल असो वा गॅस, चूल असो वा गॅस, तडतड फोडणीचा वास, प्रत्येकाच्या चवीरेवीची आवड जपते ती खास. स्वयंपाकाच्या विरामानंतर मुलाबाळांचे पाढे, स्वयंपाकाच्या विरामानंतर मुलाबाळांचे पाढे, वेळेत शाळेची हजेरी, गाते संसाराचे गाणे.
1: वा वा
0: धुन्या भांड्याचा पसाऱ्याचा केवढा मोठा हा डोंगर, धुन्या भांड्याचा पसाऱ्याचा केवढा मोठा हा डोंगर, प्रत्येक पडाव पार करत आखते ती नवी धोरण. दुपारच्या जेवणासाठी वाट पाहते ती सख्याची, दुपारच्या जेवणासाठी वाट पाहते ती सख्याची, क्षणभर विश्रांतीची तिची आस असते छोटीशी.
1: वा वा
0: एक प्रहरानंतर पुन्हा पाडे 55, एक प्रहरानंतर पुन्हा पाडे 55, रात्रीच्या जेवणासाठी ताटात पंच पकवान, शेवटी जाताना आवरते सारा ओटा, शेवटी जाताना आवरते सारा ओटा, मोकळा श्वास घेत स्वप्नांचा करते साठा. तिच्या श्रमाची वेळ नसते ठरलेली,
1: हो ना
0: तिच्या श्रमाची वेळ नसते ठरलेली, तासन तास 24 तास घड्याळानेही सात असते सोडलेली. बिन पगारी कामाचा तिला कधीच नाही मिळत मोबदला, बिन पगारी कामाचा तिला कधीच नाही मिळत मोबदला, तिच्यासाठी कामगार दिन कधीच नसतो वेगळा, तिच्यासाठी कामगार दिन कधीच नसतो वेगळा.
1: वा वा वा वा मन छान कविता रोशनी, बिन पगारी ही कविता. आणि मी प्राध्यापिका म्हणून काम करते, तुम्ही प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करता, आपल्याला मोबदला मिळतो, पण स्त्रीची ही एक बाजू झाली, पण दुसरी बाजू समाजातील वास्तव आपण जेव्हा बघतो तेव्हा खरंच काहीतरी सामाज किंवा समाज प्रबोधन करण्याची इच्छा जागृत होते. आणि बिनपगारी काम तर आपण करतो, घरात करतो, बाहेर करतो, आणि हे सर्व निभावत असताना आम्हाला असे एक वाटते की समाजाचं प्रबोधन कुठून तरी कवितेतून व्हायला पाहिजे.
0: खरंच आहे. आता बघा, कामगार दिनासाठी कामगार दिन साजरा केला जातो, असे भरपूर दिवस साजरे केले जातात. हा गृहिणीला एकच दिवस महिला दिन साजरा करून उपयोग नाही, पण मी म्हणते महिला दिन साजरा करण्यापेक्षा रोज तिचा मान ठेवा, सन्मान ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे की आज परिस्थिती अशी आहे की किती ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, आणि आपल्या कवितेतूनच आपण या गोष्टी मांडू शकतो. आणि मला वाटते की आपली एक का ला उत्तर आहे, का म्हटलं ही कविता आपली एक आहे, मला वाटतं की तुम्ही ती आता सादर करावी.
1: ओके, खरंच आहे रोशनी. का ला उत्तर मिळेल का, का निर्भया, का श्रद्धा, का चिमुरड्या, का त्यांचे अंतर्नाद घुमतात कानी, विकृतीचं वयाचं कारण काच उत्तर का, सबलीकरण, महिला सुरक्षितता अनुत्तरित का, पुरुषा मागे उभी स्त्री फक्त भाषणात का, का जय जयकार सन्मान तिचा महिला दिवशीच, आणि वासनांची शिकार मात्र का रोजच, का रोजच, मग आवाज उठतो, प्रश्न उठतात तिच्या चारित्र्यावर, ती अशी अंती तशी, पुरुष आपला नामोनिराळाच, पुरुष आपला नामोनिराळाच, मानसिक शारीरिक त्रास रोजचा तो वेगळाच, ती सहनशील, ती कणखर, तीच आई, तीच बहीण, तीच सखी, मग अत्याचार का, का तिलाही दुय्यम दर्जाची वागणूक, नको नको तिला देऊ यातना, बलात्कार या शब्दास खोडून टाकू आज, बलात्कार या शब्दास खोडून टाकू आज, आज सोसून टाकीचे घाव परत उभी हसून स्वागत करते सर्वांचे, आज सोसून टाकीचे घाव परत उभी हसून स्वागत करते सर्वांचे, जात्यावर ती भांगलणीस ती, आकाशात ती, सैपाघरात ती, कुठे नाहीस तू ग, कुठे नाहीस तू, पण का तुझ्यावरील अत्याचार नाही संपत, पण का तुझ्यावरील अत्याचार नाही संपत, या काला उत्तर कधी मिळेल का, या काला उत्तर कधी मिळेल का.
0: खरं सांगायचं तर ही कविता ऐकून मनाला भिडणारी कविता आहे, आणि मीही अजून तेच उत्तर शोधत आहे, का म्हणजे प्रत्येक वेळी स्त्रीच का बळी पडते का. आणि अशा वेळेला काही प्रसंग आठवतात, तुम्हाला म्हणजे ध्यानात असेल की मागच्या वेळी मणिपूरमध्ये एक घटना घडली होती.
1: हो हो आहे आहे, लक्षात आहे की एक वर्ष दोन वर्ष होऊन गेली.
0: क्रूर कृत्य होतं ते, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. म्हणजे आता आपण जे म्हणतो की 21व्या शतकात आपण पदार्पण केलेलं आहे, सगळं आहे, पण कलियुग म्हणतात ना ते घोर कलियुग असं वाटतं मला. आणि तो प्रसंग आठवला ना तर मला महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणचा
1: प्रसंग
0: आठवतो. आणि
1: तेव्हा कृष्ण तिथे होता,
0: आणि त्यावेळेस कृष्ण तरी तिथे आला होता, पण ह्यावेळेस कोणी आलं नाही. आणि या

0: अनुषंगाने मला हे कवितेतून मांडायचं होतं आणि तुम्हाला माहितीच असेल,
1: मला माहिती आहे तुमची ती कविता
0: कालिका रूपी
1: ही कविता तुमची खूप सुंदर आहे. आणि तिथं तुम्ही जसं म्हटलं की द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा कृष्ण आला होता, पण इथे कोणी आलं नाही आणि ते तो जो प्रसंग आहे तो आता काळा आड गेला, पडद्या आड गेला असं मला वाटतं.
0: फक्त माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादी कविता लिहितो ती समोरच्या मनाला भिडली पाहिजे आणि यातून काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे, समाजामध्ये बदल घडले पाहिजेत. आणि यासाठीच ही माझी कालिका रूपी कविता आहे. अंगी अंगी अवयवांची वस्त्रे गेली हरून, अंगी अंगी अवयवांची वस्त्रे गेली हरून, नरभक्षक लांडग्यांनी शिकार केली ठरून. वार करूनी वारी केली स्त्री जन्माच्या उदरी, वार करूनी वारी केली स्त्री जन्माच्या उदरी, कालचक्र पुन्हा फिरूनी आले पुन्हा लज्जित झाली धरणी. धर्मयुद्धाचे पुन्हा फासे पाडिले, धर्मयुद्धाचे पुन्हा फासे पाडिले, द्रौपदीस पुन्हा डावी मांडिले, फरक इतुकासा यावेळी कृष्णानेही येणे टाळले. कर्मकांडांच्या कुरुक्षेत्री प्यादे सारेच भक्षक जाहले, कर्मकांडांच्या कुरुक्षेत्री प्यादे सारेच भक्षक जाहले, गीतेच्या अध्यायाचे पान शेवटचे रितेच राहिले. इति मम म्हणत सारे, आता तेच चालले सगळे आपलंच खरं म्हणतात. इति मम म्हणत सारे नीच निशब्द स्वार्थी, इथे सत्ताधीशच बनले या रथाचे सारथी.
1: वा,
0: नको मज वस्त्रे अंगी मार्मिकतेची सहानुभूतीची, नकोच मज उपदेशे त्यागाची बलिदानाची. नकोच मज आता स्त्री जन्माचे मिथ्या सात्वन, नकोच मज आता स्त्री जन्माचे मिथ्या सात्वन, नकोच मज आता नामर्दांचे दुर्बळ पाठबळ. निर्वस्त्र राहू दे शरीर माझे रौद्र कालिका रूपी, भस्म होऊ दे पिशाच दानव, नरचांडाळांची देईन मी आहुती. आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपलं कालिका रूप धारण केलं पाहिजेत. आणि मी म्हणते की का, म्हणजे आब्रू ही फक्त स्त्रीलाच असते, म्हणजे काही झालं की स्त्रीचीच आब्रू जाते, तर नाही, स्त्रीनं कालिका रूपी झालं पाहिजे.
1: आणि या का जी माझी कविता होती त्याला बहुतेक मला उत्तर मिळालं असं वाटतं की दुर्गा रूप, कालिका रूप, महिषासुर मर्दिनी आम्हाला बनलं पाहिजे. या नराधमांना जेव्हा ते अत्याचार करतात तेव्हा आई, बहिणी, सखी, बायको त्यांना आठवत नाहीत का असं वाटतं. आणि ज्या आईने 9 महिने आपल्या उदरात वाढवलेलं असतं तिचं ऋण अशा तऱ्हेने फेडतात का हे अत्याचारी, असं मला वाटतं. म्हणून आईचं किती पाठबळ असतं हे मला इथं सांगावंसारखं वाटतं.
0: तुम्ही म्हणतात असं की या नराधमांना म्हणजे दुसऱ्या परस्त्रीमध्ये आपली आई दिसते की नाही, पण आज जी परिस्थिती आहे की स्वतःच्या आईला सुद्धा वृद्धाश्रमात धाडलं जातं हे तुम्हाला माहितीच आहे.
1: माहिती आहे हो.
0: आणि तुम्ही त्यावर कविता सुद्धा केलेली आहे मला माहिती आहे. मग जर असंच चालत असेल तर मग आई 9 महिने तिचं ऋण फेडायचं कसं? 9 महिने तिनं जिला उदरात ठेवलेलं आहे, आपल्या मुलाला रक्ताचं पाणी करून वाढवलेलं आहे, त्या आईलाच जर वृद्धाश्रमात धाडत असतील तर सारच व्यर्थ आहे ना. मला वाटतं की तुम्ही ती कविता एकदा ऐकवावी.
1: हा, म्हणजे संस्कार, संस्कृती, मूल्य यांचा ऱ्हास कसा होत आहे. आई जी 9 महिने आपल्या उदरात ठेवून मुलांना वाढवते पण मुलं कशी समाजात निघतात यासाठी माझी हे कविता आई. शब्दातच एक वेगळा आभास, शब्दातच एक वेगळा आभास, माझ्या जन्मासाठी प्रार्थना केल्यास 9 महिने माझ्या काळजीत जीवाचे रान करून घेतलंस. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा तुला स्वर्ग गाठल्याचा आनंद मिळाला, मनात हृदयात तू मला साठवलंस, मातृत्वाने स्वतःला हरवून घेतलंस, काळजाचा टिका लावून किती तरी नजरा वाचवल्यास, मीठ मिरची ओवाळलंस, रात्र रात्र जागून अंगाई म्हटलीस, बघून मला एक समाधान मानलंस, आईची ओळख पटवलीस, लहान मोठ्यात कसं वागावं शिकवलंस ग, वर्तमान भविष्याची ओळख करून दिलीस, घर परिवार समाजात मान दिलास, जगाची रीत भात उणीवा भागविलास, शाळा महाविद्यालयात उच्च शिक्षण दिलंस, लग्न नोकरी घराला घरपण सर्व काही सोसून मला तू उभं केलंस. पण मला वाटतं उत्तर अधुरच राहिलं. आई मी तुला काय दिलं.
0: खरंच मनीषा, आपण आईला काय दिलं? कारण हे असं ऋण आहे ना ते आपण कधीच फेडू शकत नाही. आणि

0: पलीकडे, म्हणजे तुम्ही तिथं माहेर सासर, म्हणजे जेव्हा माहेरून आईच्या कुशीतून आपण नवऱ्याच्या कुशीत जातो किंवा सासरी जातो, तेव्हा आपण आपल्यावर कसं वाटेल आपल्याला, ह्यावर तुमची ती कविता आहे प्रेमापलीकडे, आणि ती तुम्ही आता घ्यावी असं मला वाटतं.
1: हो, घेते, कारण शक्यतो माझ्या तुम्हाला माहितीत की कविता सगळ्या या विद्रोही कविता किंवा माझे वास्तववादी कविता असतात. आणि खरं सांगायचं म्हणजे माझा नवरा आहे ना, तो खूप माझ्यावर प्रेम करतो, पण म्हणजे त्या व्यक्तही इतका छान होतो माझ्याशी, पण मी इतके कविता करते पण मला प्रेमाच्या कविता सुचत नाहीत. खरं सांगायचं
0: आपल्याला प्रेमाच्या कविता सुचत
1: नाहीत. मग ते म्हणतात मला, कधीतरी एक कविता कर माझ्यावर.
0: खरंय,
1: पण मला अशी कविता करायची आहे की मला चांद और तारे नको आहेत,
0: नको आहे,
1: मला गुलाबी थंडी पण नको आहे, मला फक्त माझ्या सख्यासोबतचे क्षण तुझ्यासमोर मांडायचे.
0: खरंच.
1: तर माझी कविता आहे प्रेमा पलीकडे. नाही माझं प्रेम खळखळणारं पाणी, नाही माझं प्रेम खळखळणारं पाणी, नाही माझं प्रेम गुलाबी थंडीची शहारी. नाही माझं प्रेम चांद और सूरज की कहाणी, नाही माझं प्रेम गुणगुणणारी गाणी.
0: वा,
1: ते मुळीच नाही बरं इतरांसारखं.
0: ओके, ओके.
1: ते मुळीच नाही बरं इतरांसारखं, ते निव्वळ आहे माझ्या सख्यासारखं.
0: वा,
1: आईच्या कुशीनंतर त्यांनीच तर दिला डोईखाली हात.
0: अरे,
1: आईच्या कुशीनंतर त्यांनीच तर दिला डोईखाली हात, अंगाई नाही जमली तरी फिरविला मायेचा हात.
0: अरे वा वा वा.
1: नवख्या संसाराला त्यांनीच तर दिली साथ, नवख्या संसाराला त्यांनीच तर दिली साथ, अनोळखी स्वभावाची ओळख ती खास. हातावरील चटक्यांना फुंकर घालतो त्याचा श्वास.
0: अरे वा.
1: हातावरील चटक्यांना फुंकर घालतोच त्याचा श्वास, माझ्यातल्या सुग्रणीला त्यांनीच तर दिली दाद. नवरा म्हणून कधी नाही दाखविला धाक, नवरा म्हणून कधी नाही दाखविला धाक, मैत्रीच्या नात्याला त्यांनीच तर दिली हाक.
0: अरे बाबा.
1: माझ्या इच्छांचा त्याने केला साज, माझ्या इच्छांचा त्याने केला साज, माझ्यातल्या सबलेची ओळख दिली त्याने जगास. अशी ही माझी प्रेम कहाणी, अशी ही माझी प्रेम कहाणी, भले नसावी ती काही निराळी, माझ्या प्रत्येक श्वासाचा तोच खरा मानकरी.
0: वा.
1: प्रेमाला नाही तुलना, प्रेम करावं निरागस माझ्या सख्यासारखं, प्रेम करावं गोंडस माझ्या सख्यासारखं, प्रेम करावं निस्वार्थ माझ्या सखासारखं, प्रेमापलीकडे जाऊन प्रेमापलीकडे जाऊन.
0: मस्त. खरंच मी माझा श्वास रोखून धरला असं वाटतं, आणि इतकं सुंदर शब्दांचे जे आकलन आहे इथं किंवा गणित जे मांडलेलं आहे शब्दांचं ते खूप सुंदर झालंय. म्हणजे एकेका वाक्यात खूप अर्थ दडलेला आहे असं मला वाटतंय तुमच्या कवितेतून.
1: खरं सांगू, तुम्ही म्हटलं की आकलन किंवा गणित मांडलं गेलं आहे शब्दांचं, अशा कवितांना ना हे आपसुक अकच कविता उतरतात, कारण ह्या हृदयातून कोरलेल्या असतात.
0: खरं.
1: आणि मला आठवतं की आपली पण एक कविता आहे.
0: खरंय.
1: ती सुद्धा खरं सांगू होऊन जाऊ दे आता एक.
0: ठीक आहे. म्हणजे प्रेम कविता, तुम्ही म्हटल्यासारखं प्रेम कविता कधी आम्ही लिहिलेलीच नाही आहे. समाज प्रबोधनासाठी आजचं जे ज्वलंत उदाहरण आहे त्या कविता आपण लिहितोय रोशनी, पण मध्येच कधीतरी वाटतं की सख्यासाठी किंवा आपल्या परिवारासाठी नवऱ्यासाठी कविता लिहावी. मग ही कविता तुम्ही म्हटल्यासारखं प्रेम तुझे नि माझे. चांदणे शिंपीत जाऊ मंद साथ वाऱ्याची, चांदणे शिंपीत जाऊ मंद साथ वाऱ्याची, धुंद प्रकाशाची वाट आठवण तुझ्या साथीची. चंद्र तारे साक्षीला उभे बेधुंद ही भासे प्रकृती, शब्द तुझे प्रेमाचा आधार अश्रू मनी सुखद दाटती. कोजागरीचा पूर्ण चंद्र, कोजागरीचा पूर्ण चंद्र आणा भाकानी शपथा. घेतल्या कितीदा तरी थकले नाही प्रेम नाथा, थकले नाही प्रेम नाथा. प्रेम तुझे नि माझे सख्यारे चंद्रकलेप्रमाणे वाढणारे, प्रेम तुझे नि माझे सख्यारे चंद्रकलेप्रमाणे वाढणारे. राहो असेच प्रकाशमान न लागो दृष्टे कुणाची रे, राहो असेच प्रकाशमान न लागो दृष्टे कुणाची रे. उतार वयात सुख दुःखे येतील बहु, उतार वयात सुख दुःखे येतील बहु, साथ तुझी असता टळती ही ती, साथ तुझी असता टळती ही ती. कर्तव्य करत संसाराची घडी घालू, कर्तव्य करत संसाराची घडी घालू. प्रेम तुझे नि माझे बहरो वेली सम, वेली सम. प्रेम तुझे नि माझे बहरो वेली सम, वेली सम.
1: वा, क्या बात है मनीषा. आता आपल्या या दोन्ही कवितातून आपला सखा आपला अगदी बेस्ट फ्रेंड आहे
0: असं वाटलं.
1: असं म्हणजे वाटतंय का?
0: आहे.
1: आणि खरंच आहे की आपला सखा आपला मित्र असेल ना तर

0: संसार खूप सुरळीत आणि छान होऊन जातो.
1: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रोशनी हुंद्रे आणि प्रोफेसर मनीषा नाडगौडा यांच्याच लेखनातील आणि त्यांच्याच आवाजातील कविता ऐकल्या. कसा होता आजचा एपिसोड मला जरूर कळवा आणि या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ऐकवीनच, पण आजचा भाग कसा होता ते कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रवेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: टेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KELI Fertility Center, where families begin. Are you waiting to hear the rhythm of tiny feet? Struggling with infertility? Don't lose heart. KELI Fertility Center offers complete care from consultation to conception. We are here with you with science, compassion and expert hands. Come to KELI IVF, where families begin. KELI Fertility Center, OPD number 97, Sharavati, 2nd floor, KELI's Dr. Prabhakar Kore Hospital and MRC Belgavi. Phone number 08312551530 and 247377 extension 1530.

गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामाही थांबला. स्वरनियोजन केलंय

माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साईज 4 फोटो, स्टॅम्प साईज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

वेगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. वेगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर वेगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: डेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

0: Who are you? Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Palgam. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च केली स्कूल ऑफ म्युझिक घेऊन आले आहे लहान मुलांसाठी समर कॅम्प. एज लिमिट असेल 7 वर्ष ते 15 वर्षापर्यंत, ज्यामध्ये तुम्ही सिंगिंग, तबला, हार्मोनियम आणि भरतनाट्यम शिकू शकता. येत्या 4 मे पासून 15 दिवसांसाठी हा कोर्स सुरू होतोय. वेळ असेल 3 ते 6 पर्यंत. फीज असणार आहे 500 रुपये. स्थळ केली स्कूल ऑफ म्युझिक, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: ನೋಡುವ.
1: ಹಂಗಂತಿ ಎಂತ ಚಲೋ ಮಾಹಿತಿ ಹೇಳ್ತಿ, ಹಂಗಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಹೋಗ್ತೇನೆ.
2: KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, ಸ್ಟೇಟ್ ಆಫ್ ದಿ ಆರ್ಟ್ IVF ಫೆಸಿಲಿಟಿಯೊಂದಿಗೆ ರಿಪ್ರೊಡಕ್ಟಿವ್ ಮೆಡಿಸಿನ್, ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಎಂಬ್ರಿಯಾಲಜಿ, ಎಂಡ್ರಿಯಾಲಜಿ, ಎಂಡೋಸ್ಕೋಪಿಗಳಿಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ OPD, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ, ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97 ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್ KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255530 ಮತ್ತು 0831247377, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.
3: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत हायड्रोपोनिक शेती याबद्दल. या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सागर वाघमारे, ज्यांचं ग्रॅज्युएशन इन जिओलॉजीमध्ये झालेलं आहे, म्हणजेच भूगर्भशास्त्र आपण म्हणू शकतो. आणि सध्या ते हायड्रोपोनिक शेती करतात. हायड्रोपोनिक शेती म्हणजेच बिना मातीची शेती ही आपल्या माहितीसाठी. तर या शेतीबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्यासोबत बोलून घेणार आहोत. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हायड्रोपोनिक शेतीबद्दल आज आपण आपल्या श्रोत्यांना सांगतोय. तर हायड्रोपोनिक शेती म्हणजे मी जसं सांगितलं की बिना मातीची शेती, तर याची कल्पनाच म्हणजे लोक करू शकत नाहीत असं मला वाटतं ऐकताना. तर त्याबद्दल काय सांगताय तुम्ही?
1: हायड्रोपोनिक शेती ही थोडीशी आधुनिक म्हणता येईल किंवा थोडीशी टेक्निकल बेस्ड शेती आहे, ज्याच्यामध्ये फक्त पाण्यावरती ही शेती केली जाते. त्यामुळे जिथे पाणीच असल्यामुळे फक्त पाण्याचे पॅरामीटर, त्याचे पीएच, टीडीएस, ह्या सगळ्या गोष्टी बारीकतेने लक्ष द्यावं लागतं. मातीमध्ये बी टाकलं ते उगत जातं, मातीमध्ये असलेले सत्व, त्याचे फर्टिलायझर अवेलेबल असतात, त्याच्यातून ग्रो होतं. बट इथे पाण्यामध्ये सगळे एलिमेंट्स किंवा फर्टिलायझर्स घालावे लागतात. त्यामुळे पाण्याच्या क्वालिटीवरती जरा जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणून त्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चर सुद्धा म्हणतात. म्हणजे एकदम पुरी टेक्निकल शेती आहे, जिथे एक सायंटिस्ट सारखं तुम्हाला डेली काही पॅरामीटर्स चेक करावे लागतात. त्यामुळे ही आधुनिक आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यातली जे पिकं येतात ती बऱ्यापैकी ग्रो होतात, त्याचे फायदे आपल्या रेग्युलर शेतीपेक्षा जास्त आहेत. सोबत मातीची जी झीज होत चालली, जी खत होत चालले, ती ह्याच्यामुळे थांबायचे चान्सेस जास्त आहेत. कारण की आपण मातीतील सत्व अशा फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड घालून आम्ही ह्याचं नुकसान करत नाही आहे. आणि ही सोबत पेस्टिसाइड फ्री शेती आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड वापरले जात नाहीत.
0: बर, मग म्हणजे आपण खर्चिक आहे असं समजून घेऊया की खर्च कमी आहे असं समजूया?
1: ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा त्याला खर्च आहे.
0: बर,
1: बट जे पण मशिनरी लागणार आहे तुम्हाला ती वन टाइम इन्व्हेस्टमेंट वरती लागते.
0: अच्छा.
1: हा, आणि सोबतच इथे लेबर सुद्धा कमी लागतात, कामगार सुद्धा कमी लागतात तुम्हाला. जिथे तुम्हाला 10 कामगार लागतात तिथे तुम्हाला इथे 3-4 कामगार, तुमचं सेम जागेची शेती होऊ शकते.
0: अच्छा, मग सध्या जे आपण ग्रीन हाऊस वगैरे बघतो मग ती ही वेगळी पद्धत ना की ती ही याच्यामध्ये?
1: ह्याच्यामध्ये सुद्धा ही ग्रीन हाऊस मध्येच केली जाते. कारण की फायर पॅरामीटर कंट्रोल वरती ठेवल्यामुळे इथे ग्रीन हाऊस हे कंपल्सरी आहे, जेणेकरून आतलं टेम्परेचर किंवा आतलं क्लायमेट हे थोडस कंट्रोल वरती राहत. त्यासाठी ग्रीन हाऊस कंपल्सरी आहे. विदाऊट ग्रीन हाऊस थोडी मुश्किल आहे, अजून कोणी ट्रायल पण केलं नाही.
0: अच्छा, म्हणजे विदाऊट ग्रीन हाऊस सुद्धा ही करता येत नाही शेती?
1: नाही, विदाऊट ग्रीन हाऊस ही शेती करता येत नाही.
0: मग या शेतीसाठी कमीत कमी किती जागा हवी आपल्याकडे?
1: कमीत कमी जर कमर्शियल करायचं असेल तर 10 गुंठ्यापासून सुरुवात करता येईल.
0: बर,
1: जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं आणि मार्केटला सफिशियंट असं प्रोडक्शन यातून घेता येईल.
0: 10 गुंठा जागा आपल्याकडे असेल तर आपण करू शकतो?
1: नक्कीच करू शकतो. इवन ही टेरेस वरती पण केली जाते.
0: बर,
1: बट त्याला कमर्शियल रूप देणं थोडस मुश्किल आहे. कारण की जितकं प्रोडक्शन निघेल ते तुमचं नियर बाय मार्केट किंवा तुमचं सुपर मार्केट एक सुपर मार्केट कॅटर करेल. पण तुम्हाला कमर्शियल करायचं असेल तर 10 गुंठ्यापासून सुरुवात करणं चांगलं.
0: म्हणजे टेरेसवर वगैरे सुद्धा आपण करू शकतो पण ते आपले आपल्यापुरती
1: होऊ शकतो.
0: मग खर्च जर आपण बघितला तर तो जवळपास तसाच असेल ना की कमी जास्त होईल?
1: जेवढी जागा कमी तेवढा खर्च सुद्धा कमी.
0: बर,
1: बट काही गोष्टी आहेत जसं आरओ युनिट लागेल, मोटर्स लागतील, ह्या ऑलमोस्ट सेम लागतील. त्यामुळे तरी जेवढी जागा कमी तेवढा खर्च कमी असा आहे. पण त्याचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत.
0: मग ही शेती करण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण अधिक असायला हवं का आपल्याकडे?
1: नाही, ह्याच्यामध्ये तुमच्या ट्रेडिशनल जी पारंपरिक शेती आपण करत आलोय त्याच्यापेक्षा जवळजवळ 70-80% पाणी कमी लागतंय. कारण की पारंपरिक शेतीमध्ये आपण जे पाणी घालतो ते इवन ड्रीपनं जरी दिलो तरी ते शेवटी पाण्या हे जमिनीत मुरलं जातं. आणि त्यामुळे तुम्हाला पाण्याची जी आपण म्हणतो की फ्रिक्वेन्सी ती तुम्हाला जास्त घालावी लागते उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये.
0: वरचेवर
1: घालावी लागते.
0: बरोबर,
1: बट इथे कसं आहे, इथे पाईपमध्ये पाणी कंटिन्युअस असल्यामुळे पाणी तुम्हाला कमी लागतंय, प्लस इव्हॅपोरेशन जे म्हणतो बाष्पीभवन जे म्हणतो ते सुद्धा इथे कमी होत आहे, त्यामुळे
0: पूर्ण कव्हर असल्यामुळे ते काही होण्याचा प्रश्न नाही,
1: म्हणजे फार मोठ्या प्रमाणात होत नाही,
0: बरोबर,
1: त्यामुळे ते पाणी सुद्धा तुम्हाला कमी लागतं.
0: म्हणजे आधीच पाण्याची खूप कमतरता आता भासते आपल्याला, त्यामुळे अशा शेतीमुळे आपल्याला शेती करणं थोडस सोपं होऊन जाईल.
1: आम्ही दोन प्रकारचे हे करतो, ज्याच्यामध्ये एकाला NFT म्हणतो, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक, ज्याच्यात पाईप मध्ये झाड उगवली जातात, तिथे फक्त पाणी कंटिन्युअस फ्लो होत असते.
0: अच्छा.
1: आणि दुसऱ्या प्रकारची जी ग्रो बेड्स म्हणून यूज करतो, तिथे आम्ही कोकोपीट यूज करतो, जे नारळाचा भुसा वापरतो, आणि तो सुद्धा त्याच्यात काही न्यूट्रिएंट नसतात, ते न्यूट्रल मीडिया आहे, त्याच्यात जे पाणी दिलं तर ते जास्त पसरतं आणि ओलावा टिकून राहतो.
0: अच्छा.
1: त्यामुळे तिथे सुद्धा पाणी कमी लागतं, तिथे जवळजवळ आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा 50-60% पाणी आम्ही कमी वापरतो.
0: बर, मग ह्याच्यामध्ये आपण कुठली कुठली पिकं घेऊ शकतो?
1: ह्याच्यामध्ये जर फक्त हायड्रोपोनिक म्हणाला तर ज्या पालेभाज्या आहेत, ज्या फळभाज्या आहेत, त्या सगळ्या घेऊ शकतो. बट जसे बटाटे, गाजर हे जमिनीखाली येणारे आहेत, त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात आली आहे, एरोपोनिक्स म्हणून, तिथे पाण्याचे ड्रॉपलेट्स मध्ये घेतलं जात आहे, बट त्याची किंमत सुद्धा तशी, इन्व्हेस्टमेंट सुद्धा फार मोठी आहे, आणि इंडियामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये अजून त्याला तेवढं मोठ्या प्रमाणात प्रोग्रेस नाही आहे. बट ह्या जे हायड्रोपोनिक्स आहे त्याच्यात चांगले डेव्हलपमेंट चालू आहेत सध्या, आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊ शकता. सध्याच्या मार्केटचा जर विचार केला तर इंग्लिश व्हेजिटेबल्स, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, लेट्यूस, बेल पेपर ह्या घेणं कमर्शियली वायबल आहे. सोबत बाकीच्या भाज्या सुद्धा उगतात, पालेभाज्या घर टेरेसवरती असेल तर पालेभाज्या ग्रो करू शकता, तुमच्या घर त्या पालेभाज्या सुद्धा निघतात त्याच्यामधून.
0: म्हणजे आपण याच्यामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या घेऊ शकतो. फळभाज्यांमध्ये जी जमिनीच्या आतमध्ये उगतात ती आपण घेऊ शकत नाही. अच्छा. मग ते सोडून म्हणजे आता आपण घरच्यासाठी जोंधळे वगैरे अशी जी धान्य घेत असतो त्यासाठी काही आता नवीन टेक्नॉलॉजी आले का?
1: त्यासाठी सुद्धा काही IITs मध्ये ह्याच्यावरती रिसर्च चालू आहे. काही जणांचं मत आहे की चांगल्या क्वालिटीचा भात घेता येतो,
0: बर,
1: बट बाकी सगळ्या जे धान्य आहेत त्याच्यावरती अजून बराचसा रिसर्च चालू आहे. कारण की जे आपण भात घेतो हा पावसाळी पीक आहे आणि ह्याला पाणी जास्त लागतं. सो ह्या युनिटमध्ये, हायड्रोपोनिक युनिटमध्ये आम्ही जेवढं पाणी यूज करतो किंवा भाताला जेवढं जे सुटेबिलिटी आहे ती क्लायमेट सुटेबिलिटी अजून क्रिएट करण्यात आलेली नाही आहे, बट त्याच्यावरती बरंच रिसर्च काम चालू आहे. आणि पुढच्या 1-2 वर्षांमध्ये ती सुद्धा टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल हायड्रोपोनिक थ्रू, जिथे आपण हे सुद्धा धान्य सुद्धा घेऊ शकतो.
0: मग ही जी शेती आहे, म्हणजे जर आपण फळझाडांचा विचार करू तर त्याची थोडी उंची जास्त असते, आणि मग ते कसं काय मॅनेजेबल होतं त्याच्यामध्ये?
1: प्रत्येक झाडाच्या उंची, त्याला लागणारे फळ आणि त्याचे वाढणारे

0: रूट्स ह्यावरची ह्या गोष्टीवरती कुठल्या टाईपचं युनिट बनवलं पाहिजे हे डिसाईड होतं.
1: अच्छा.
0: जर तुमचे फळझाडे जसं केळी आहे पपया आहे ते असेल तर आम्ही मोठ्या साईजचे ड्रम्स युज करतो जेणेकरून त्याचे रूट जास्त स्प्रेड होतील आणि त्याला स्ट्रेंथ चांगली मिळेल. जसं मिरची वगैरे जी त्याची रोपं छोटी असतात त्याच्यासाठी मी ग्रोबेट्स गटर टाईप युनिट्स बनवतो आणि कोकोपीट भरून त्याच्यामध्ये ते लावतो. पालेभाज्या आहेत ज्या 40-45 दिवसामध्ये येतात त्याच्यासाठी आम्ही पाईप्स यूज करतो. पाईपमध्ये कंटिन्युअस कोकोपीटचं नसतं पाणी कंटिन्युअस फ्लो होत असतं आणि त्यातून ते घेतलं जातं. त्यामुळे प्रत्येक पिकाचा अभ्यास केला गेला पाहिजे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक पिकामध्ये त्याची हाईट त्याला लागणारी फळं त्या फळांचा साईज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सिस्टम डिझाईन केलं जातं.
1: अच्छा. म्हणजे खूपच आधुनिक पद्धतीनं या शेतीचं डिझाईन केलं जातं.
0: हो हो. त्यासोबत इथे जे आम्ही न्यूट्रिएंट्स देतो जे फर्टिलायझर देतो त्याचा सुद्धा सखोलमध्ये अभ्यास केला पाहिजे कारण की प्रत्येक झाडाचे रिक्वायरमेंट्स ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. फळझाडाच्या रिक्वायरमेंट्स राहते. फळझाडामध्ये टमॅटो असेल त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. त्याच्या ग्रोथप्रमाणे त्याच्या वयाप्रमाणे सुद्धा त्याच्या रिक्वायरमेंट जास्त वेगळ्या वेगळ्या आहेत. काही ठिकाणी काही स्टेजला फॉस्फरस कमी लागतो काही स्टेजला जास्त लागतो ह्याचा सुद्धा अभ्यास करून ही शेती केली जाते.
1: मग आता जमिनीत उगणारं पीक म्हणजे मातीमध्ये उगणारं पीक आणि हे या पद्धतीनं उगणारं पीक या दोन्हीमध्ये काही डिफरन्स असू शकतो का? म्हणजे असं म्हटलं जातं ना की जमिनीमध्ये जी पोषक तत्व असतात मग ती त्या फळभाजीमध्ये किंवा भाजीपाल्यामध्ये उतरतात जीवनसत्व येतात. मग इथं आपण मातीचाच उपयोग करत नाही आहे तर मग ती तत्व किंवा ती जीवनसत्व ही त्या भाजीमध्ये असणार का?
0: नक्कीच असणार कारण की आता जर आपण विचार केला मातीचा तर ती जीवनसत्व होती म्हणायला पाहिजे. सध्या काही नाही
1: होय ना.
0: जे पण आहे आपण वरून केमिकल्स फर्टिलायझर्स घालून त्याचे जे रेसिडी आहे ते जमिनीत घालून जमिनीचं सकस पण आपण संपवत आलोय. सोबत पाण्याची क्वालिटी पण खराब करत आलोय. इथे आम्ही तीच फर्टिलायझर यूज करतो आणि आमच्या ज्या भाज्या ग्रो होतात एका माणसाच्या डेव्हलपमेंटसाठी 12 एलिमेंट महत्वाचे आहेत. तसंच भाज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा त्या 12 एलिमेंटची गरज असते. तर आम्ही ते 12 एलिमेंट आम्ही त्या आमच्या झाडांना पोहोचवतो. त्यामुळे ह्याचं जे न्यूट्रिएंट लेवल आहे ज्याचं पोषक सत्व आहे हे नॉर्मली आपल्या ज्या सध्याच्या मातीतून उगणाऱ्या भाजीपाल्यामध्ये पेक्षा जास्तच आहे ह्याच्यामध्ये.
1: म्हणजे तसा काही फरक तुम्हाला जाणवणार नाही उलट जास्त जीवनसत्व मिळतील असं तुम्ही म्हणताय.
0: आणि जास्त जीवनसत्व मिळतील म्हणण्यापेक्षा हे ह्या प्रकारच्या ज्या भाज्यापाले आहेत जे आपल्या बॉडीसाठी जे शरीराला जे हार्मफुल जे आहे ते आहे पेस्टिसाइड्स ते आहेत केमिकल्स वापरणारे केमिकल्स. तर ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ झिरो म्हणाल काही भाज्यामध्ये झिरो काही भाज्यामध्ये एकदम कमी प्रमाणात आम्ही ही पेस्टिसाइड वापरतो. आणि पेस्टिसाइडमध्ये सुद्धा काही ऑर्गॅनिक पेस्टिसाइड अवेलेबल आहेत जे प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून वापरतात ते सुद्धा आम्ही तेच वापरतो. त्यामुळे ह्याच्यात हार्मफुल केमिकल्स फार कमी लागतात आणि मेनली ह्याच्यातून तुम्ही मातीच बाहेर काढल्यामुळे मातीतून येणारे कीटाणू हे कमी झाल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड मारायची गरज भासत नाही.
1: अच्छा. मग जेव्हा आपण पारंपरिक शेती करतो सर तेव्हा ती मेंटेन करणंही खूप कठीण काम आहे. म्हणजे जर आपण ऊसाची लागवड केली असेल तर त्याला तण काढणं त्याचं वेळोवेळी किंवा त्याला पाणी देणं या सगळ्या प्रक्रिया चालू असतात आणि त्या वेळोवेळी करायला हव्यात. किंवा भाजीपाल्याला सुद्धा तसंच असतं जवळपास. तर मग याच्यासाठी मेंटेनन्स म्हणा किंवा ते जे सगळं काम आहे ते कसं चालतं?
0: पारंपरिक शेतीमध्ये जर आपण कामगारांची गरज मेनली कधी भासते की एकतर पाणी द्यायसाठी आणि दुसरं तण काढण्यासाठी.
1: हो ना.
0: सगळ्यात जास्त कामगाराचा खर्च तिथेच लागतो.
1: हो.
0: इथे बेसिकली तण हा प्रकार नाहीच आहे कारण की आम्ही जे पण वापरतो कोकोपीट वापरतो किंवा पाईप मध्ये आहे त्यामुळे ते तण उगत नाही.
1: बर.
0: तर त्यामुळे तुमचा महत्वाचा जो कामगार लागणारा भाग आहे तो तिथं निघून जातो. दुसरी गोष्ट बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नॅचरली होत असतात आणि तिथे सुद्धा लेबर खर्च कमी होतो. इथे पाणी जे आहे ते ऑटोमॅटिक मोटर थ्रू सप्लाय केलं जातं त्यामुळे तुमचं तिथे सुद्धा लेबर खर्च कमी झाला. जिथे पारंपरिक शेतीमध्ये 10 गुंठ्याची जर शेती करायची म्हटली तर तुम्हाला रोजचे रोज जरी एव्हरेज पकडला तरी 5-6 लेबर लागतात. इथे दिवसाचे 2 लेबर 2 तास काम केले तरी या प्रकारची शेती तेवढ्याच प्रमाणात प्रोडक्शन घेऊन करता येते.
1: अच्छा, मग तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणकोणती पिकं घेताय सध्या?
0: आमच्या शेतामध्ये आम्ही एक चार व्हरायटीच्या लॅट्यूस घेतो. जसं लोलो ग्रीन आहे, लोलो रेड आहे, आईसबर्ग आहे, रोमेन लॅट्यूस मिळतो, हे लॅट्यूस घेतो. ढोबळी मिरची, कलरची ढोबळी मिळते, लाल पिवळी मिरची येते ती घेतो. वाळकासारखा एक इंग्लिश प्रकार येतो ज्याला झुकिनी म्हणतात, झुकिनी घेतो. छोटे जे टमॅटो असतात त्याच्यामध्ये एक छोटा व्हरायटी तो चेरी टमॅटो म्हणून, तो चेरी टमॅटो घेतो. हे ही पिकं आम्ही इथे घेतो.
1: म्हणजे जवळपास सगळ्या बाहेरच्या भाज्या तुम्ही घेता?
0: बाहेरच्या भाज्या घेतो.
1: ह्या भाजीचं आपण उत्पादन केल्यानंतर मग त्याला मार्केट कसं अवेलेबल होतं?
0: ह्याचं मार्केट मेनली जिथे टुरिझम जास्त आहे तिथे होतं. जसं गोवा आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पुणे आहे, ह्या ठिकाणी ह्या भाज्या चांगल्या प्रमाणात खपतात. बेळगावसारख्या टायर टू सिटीमध्ये ह्याचं सेल हा फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या भाज्या मॅक्झिमम बाहेर जातात. बेळगावमध्ये आमच्या प्रोडक्शनच्या बेळगावमध्ये 5% एवढंच सप्लाय होत आहे, बाकी सगळं 95% हे बाहेर जात आहे. कारण की ह्या भाज्या मेनली 5-star हॉटेल्स, 3-star हॉटेल जिथे कॉन्टिनेंटल फूड मिळत आहे तिथंच ह्याचा वापर केला जातो. बट सध्या अवेअरनेस किंवा लोकांना पेस्टिसाइड फ्री चांगलं खाणं
1: ह्याच्यावर
0: हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे थोड्या प्रमाणात सुपर मार्केट ह्या ठिकाणी सुद्धा हे जात
1: होय ना. म्हणजे आता लोक आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात त्यामुळे चांगलं खाणं प्रिफर करतात ते.
0: ह्याच्यात महत्वाचा घटक आहे की पेस्टिसाइड नाही आहे, त्यामुळे पेस्टिसाइड फ्री फूड असल्यामुळे आम्हाला ह्याच्यातून म्हणजे माणसाची तब्येत सांभाळणं फार सोपं जात आहे.
1: होय ना. आणि मग म्हणजे भाजीपाला आपण पारंपरिक शेतीमध्ये किती दिवसात घेतो तसाच याही शेतीमध्ये घेऊ शकतो? म्हणजे कालावधी सेम असतो की काही वेगळा असतो?
0: ह्याच्यामध्ये कालावधी जो आहे तो काही बुक्स प्रमाणे वगैरे म्हणलं जातं की कालावधी कमी लागतो. बट 10 वर्षामध्ये मी एक गोष्ट शिकलो तर असा कालावधी काही कमी लागतो ह्याच्यातला प्रकार नाही आहे. जे पारंपरिक शेतीमध्ये जेवढा लागतो तेवढाच इथे सुद्धा लागतो. 1-2 दिवसाचा 3 दिवस आधी तुम्ही हार्वेस्ट करू शकता. बट ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो आहे की एक पारंपरिक शेतीमध्ये तुमचं मॅच्युरिटी झाल्यानंतर ते पीक खराब होऊन जातं. इथे तुम्हाला 1-5-7 दिवसाचा बफर टाइम मिळतो जेणेकरून तुम्ही हे विकू शकता. सोबत तुमचे जे आता पारंपरिक शेतीमध्ये एकदा पीक काढल्यानंतर ती जमिनीची कस केली पाहिजे, त्याची मशागत केली पाहिजे, मग त्याच्यामध्ये शेणखत वगैरे घातलं पाहिजे, त्याच्यामध्ये जो 10-15 दिवसाचा किंवा 1 महिन्याभराचा कालावधी जातो तो इथे काही नाही. आम्ही 1 दिवसामध्ये परत आमचे युनिट्स परत फंक्शनमध्ये आणू शकतो. त्यामुळे जर तुम्ही वर्षाचा विचार केला तर पारंपरिक शेतीमध्ये वर्षाचं जर तुम्ही 3 पीक घेत असाल तर ह्या शेतीमध्ये तुम्हाला 5 पीक घेता येतील.
1: मग तुम्ही ज्या आता भाज्या लावलेल्या आहेत त्या किती दिवसांमध्ये आल्या?
0: ज्या प्रत्येक भाजीचं यायचा कालावधी वेगळा. जसं लॅट्यूस आहे 45 डेजमध्ये येतो, 45 दिवसात तो रेडी होतो. टमॅटो जो आहे 3 महिन्यामध्ये रेडी होतो. ढोबळी मिरची आहे ती 3 महिन्यात रेडी होते. प्रत्येक ह्याचा कालावधी वेगळा वेगळा आहे.
1: मग तुम्ही सगळं याचं म्हणजे शिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतलं की कसे याच्याकडे वळलात तुम्ही?
0: ह्याच्याकडे वळायचं कारण असं होतं की मला ऑर्गॅनिक शेती करायची होती. बट जर ऑर्गॅनिक शेती करायची म्हणलं तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेट आणि त्याचा जो खर्च आहे तो माझ्या मताप्रमाणे आवाढावे आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा काही गव्हर्नमेंट उपाय योजना केल्या पाहिजेत, सरकारनं काही उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून नॉर्मल शेतकरी सुद्धा ऑर्गॅनिक शेती अफोर्ड करू शकेल. आणि ह्याच्याकडे वळायचं कारण हेच होतं की ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे. ही तुम्ही म्हणू शकता ही भविष्याची शेती आहे. कारण की आपण मातीतला कस तर पूर्ण निघत गेलाय, आपल्याकडे पाण्याची कमतरता तर सतवायला लागलेच, उन्हाळ्यामध्ये पाणी नसतंय. तर एक दिवस असा सुद्धा येईल जेव्हा आपण शेतीसाठी कुठे ना कुठेतरी कन्वर्ट व्हावं लागणार आणि हेच आपल्या शेतीचं फ्युचर आहे. त्यामुळे मी ह्या साईडला वळलो. आणि शिक्षण म्हणाल तर मी ही शेती जवळजवळ 10,000 झाडं मारून ही शेती शिकलो. कारण की जेव्हा मी चालू केलेलो तेव्हा असे फॉर्मल ट्रेनिंग वगैरे काही नव्हतं. आता बरेचसे ऑनलाईन ट्रेनिंग, फॉर्मल हायड्रोपोनिक ट्रेनिंग मिळतात. माझा जो अभ्यास झाला तो एकतर पुस्तकं वाचून किंवा ह्याच्यात ट्रायल अँड एरर करत मी चालू केलं. माझी पहिली जी शेती होती ही 10x10 फूटच्या जागेमध्ये चालू केली होती. आता जवळजवळ 2-3 एकरमध्ये आम्ही शेती करतोय.
1: मग म्हणजे घरचे मग म्हणजे काय हे वेगळी पद्धत करतोयस किंवा काय असं काही त्यांच्याकडून रिप्लाय होता?
0: खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांनी जवळजवळ एक वर्ष ते दीड वर्ष, कारण की माझे आजोबा हे त्यांच्या जन्मापासून शेती करत आले आहेत, जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं काहीतरी करतोय तर त्यांचा तरी विश्वास बसला नाही, आणि घरच्यांनी माझ्यावरती एक वर्षानंतर विश्वास ठेवले की हा बाबा असं सुद्धा काही असतंय आणि ह्यातून पिकतंय. एक वर्ष असं होतं की अरे नाही होते उगाच बी युट्यूबला बघून कुठे बघून काय करतोस वाचतोस होत नाही ते असं कसं होईल, बट एक वर्षानंतर त्यांना विश्वास पडला की हा ह्यात खरंच काहीतरी उगतंय.
1: मग आता एवढे दिवस झाला म्हणजे किती दिवस झाले आता तुम्ही हे चालू करून?
0: 10 वर्ष झाले.
1: म्हणजे गेली 10 वर्ष तुम्ही ही या टाईपची शेती करताय, तर त्याच्यातून अनेक तुम्ही भाज्या घेतला असाल, स्वतःही खाल्ल्या असाल, तर कसं म्हणजे काही चवीमध्ये फरक वगैरे असं काही जाणवतो?
0: मी एक उदाहरण देतो, माझ्याकडे थोडी जागा आहे जिथे मी नॉर्मल भाज्या सुद्धा घेतो, तर तिथे दोडकी बटाटे ह्या भाज्या घेतो. दोडकी शिजायला जो तुम्हाला नॉर्मल ह्याच्यातून घेऊन येतात मार्केटमधून ज्या मातीतून पारंपरिक शेतीतून उगलेली असते, तर दोडके शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याचे काट जून राहतात, तुम्ही खाताना सुद्धा ते तुम्हाला जाणवतात. ह्याच्यातलं म्हणजे जर दोडके दोन्ही बाजू बाजूला ठेवला तर तुम्हाला जाणवणार नाही, जर पिकल्यानंतर ह्याच्या शिरा सुद्धा चांगल्या शिजलेल्या असतात, कारण की तेवढे पोषक सत्व त्याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं, आणि नक्कीच चवीमध्ये फार मोठा फरक पडतोय.
1: मग आता गेली 10 वर्ष तुम्ही ही शेती करत आलाय, तर याचं मार्गदर्शन तुम्ही इतरांना देण्यासाठीही तुम्हाला फिरावं लागतं का?
0: हो, माझे काही कन्सल्टिंग हे आहेत तिथे मी फिरतो, सोबत आम्ही सुद्धा बेळगावमध्ये ट्रेनिंग अरेंज करतो. ह्या पॅन्डेमिकच्या 2 वर्षामध्ये आम्ही काही केलं नाही, तर दरवर्षी आम्ही हॉटेल मॅरियटमध्ये वर्षातून एकदा 1 दिवसाचं ट्रेनिंग असतं, तिथे पूर्ण भारतभरातून लोक येतात आणि त्याच्याबद्दल ट्रेनिंग घेऊन जातात.
1: या शेतीची सुरुवात नेमकी कुठं झाली म्हणजे काय सांगू
0: ह्याची? तसं जर कम्पेअर करायला गेला तर बाबुलियन गार्डन जे तरंगत गार्डन होतं ते सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीवरती ग्रो असेल असं काही जणांचं मत आहे, कारण की तरंगत गार्डन जे आपण म्हणतो तर ह्या प्रकारात तरंगत गार्डन होऊ शकतं. सोबतच काश्मीर मधल्या दाल लेक मध्ये सुद्धा ह्या प्रकारची शेती झालेली आहे आणि त्याचे एव्हिडन्स त्याचे पुरावे सुद्धा अवेलेबल आहेत. बट त्याच्यानंतर आत्ता जर रिसेंट ह्याच्या जर गेला तर ही शेती इस्रायलमध्ये फार मोठ्या प्रमाणात केली जाते आणि इस्रायल मधून ही टेक्नॉलॉजी देशभर पसरली.
1: मग तुमच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी कशी पोहोचली? म्हणजे तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करत होता, सर्च करत होता की काय होतं?
0: हा, मी ऑर्गॅनिक शेतीबद्दल फार वाचत होतो आणि त्याच टायमामध्ये मला ह्या शेतीबद्दल बी समजलं आणि मग नवीन काहीतरी असल्यामुळे ह्याकडे कल जास्त निर्माण झाला आणि ते आता सध्या ते कमर्शियल प्रोडक्शन मध्ये चालू झालंय.
1: मग कमर्शियल प्रोडक्शन तुमचं स्टार्ट झालंय, मग कसा रिस्पॉन्स आहे त्याला?
0: होलसेल मार्केट असंच आहे.
1: बरं,
0: होलसेल मार्केटला मॅक्झिमम आमच्या भाज्या जातात. हॉटेल सोबत टायअप, काही हॉटेल सोबत टायअप सुद्धा आहेत आमचे जिथे आमच्या ह्या भाज्या रेग्युलरली सप्लाय होतात आणि रिस्पॉन्स सध्याच्या ह्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे लोकांना खरोखर जे हेल्थ कॉन्शियस लोक झालेत त्याच्यामुळे ह्या टाईपच्या भाज्यांना फार डिमांड आहे. बट मार्केटमध्ये जातेवेळी आमच्या भाज्या नॉर्मल भाजी सोबतच जातात, बट काही शेफना ज्यांना माहिती आहे की ह्या प्रकारची भाजी आपल्याला चांगलं पोषक देऊ शकते त्यांच्याकडे पर्टिक्युलरली हायड्रोफोनिक म्हणूनच ह्या भाज्या जातात.
1: अच्छा, मग जेव्हा मार्केटमध्ये दोन्ही एकत्रच होऊन येतात भाज्या, त्यावेळी म्हणजे सामान्य माणसांना त्या ओळखू शकतील का की असं काही फरक
0: नाही? असं काही असं बघता क्षणी ओळखण्यासारखं काही होत नाही.
1: बरं,
0: बट तुम्ही खाताना तुम्हाला त्या दोन्ही मधला
1: फरक जाणवणार. मग आता जसं तुम्ही सांगितलं की एक
0: 2 गुंठे 10 गुंठे कमर्शियल, 2 गुंठ्यामध्ये पण तुम्ही चालू करू शकता.
1: हा, 10 गुंठे आपल्याकडं जर जागा असेल तर त्याच्यामध्ये आपण चांगलं सेटअप करू शकतो. मग याच्यासाठी म्हणजे साधारण किती खर्च येऊ शकतो?
0: साधारण 25 ते 30 लाख फक्त जमीन असून म्हणजे ग्रीन हाऊस पासून तुम्ही चालू करू शकता. ह्याच्यामध्ये ग्रीन हाऊस जर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं 60 ते 70% सबसिडी मिळते.
1: बर,
0: हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट 50-60% देत आहे, सोबत जर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट NHBK घेतला तर तुम्हाला जवळजवळ 90% ह्याच्यामध्ये सबसिडी मिळते. त्यामुळे तुम्ही तिथे फार मोठ्या प्रमाणात कॉस्ट सेव्हिंग करू शकता. आणि जे 25-30 लाख रुपये सांगतोय ती इन्क्लुडिंग ग्रीन हाऊसची कॉस्ट आहे, त्या रेंजमध्ये जात आहे. आणि 10 गुंठ्याचे फक्त आतील म्हणजे हायड्रोफोनिक युनिट म्हणाल तर 15-16 लाखामध्ये युनिट तुमचं कम्प्लीट बसतं.
1: म्हणजे टोटल एक 20-25 लाखामध्ये आपला हा विषय
0: 10 गुंठ्याचा पूर्ण तयार होतो.
1: बर, म्हणजे याच्या आपण चांगल्या बाजू तर सगळ्या ऐकल्या, मग याची म्हणजे नुकसानदायक बाजू अशी कोणती आहे का?
0: नुकसानदायक बाजू जर भारताचा विचार करून जर नुकसानदायक बाजू म्हणाल तर इथे इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस म्हणायला लागते.
1: बर,
0: कमी प्रमाणात लागते बट कंटिन्युअस लागते.
1: अच्छा.
0: आणि आजकाल आपल्या भारतामध्ये सगळ्यांनाच माहित आहे की ॲग्रिकल्चरसाठी लिमिटेड लाईन दिली जाते, 7-8 तासाची, 4-5 तासाची लाईट दिली जाते. त्या लाईटमध्ये किंवा त्या करंट सप्लायमध्ये ही ह्या टाईपची भाजी होणं किंवा ह्या टाईपची शेती होणं जरा मुश्किल आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस असणं भलेही कमी प्रमाणात राहते पण इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअस 24 तास असणं फार गरजेचं आहे. तो एक भारताच्या दृष्टीनं ह्या शेतीचा तोटा आहे मी असं समजतो. सोबत काही भाज्या ज्या आपण फ्युचर म्हणून बघतो जसं आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्या सुद्धा आपण ग्रो करू शकतो ह्याच्यामध्ये. बट त्यातून तेच आयुर्वेदिक त्याचे गुण राहतील की नाही ह्याच्यावरती अजून क्वेश्चन केला जातो. सोबतच एक उदाहरण म्हणून देतो, कारलं जसं कडवटपणाच त्याचं औषधी गुणधर्म आहे
1: होय ना,
0: बट ह्याच्यामध्ये हा तोट्यामध्ये म्हणाल तर हा एक प्रकार शकतो जिथे औषधी गुणधर्म जे मानले जातात ते डेव्हलप होणं अजून एक रिसर्चचा भाग आहे. जसं जर तुम्ही कारल्याचं म्हणाल तर कडवटपणा हाच त्याचा औषधी गुणधर्म आहे. हायड्रोफोनिक मध्ये केलेलं कारलं एवढा कडवटपणा येत नाही जो नॉर्मल पारंपरिक शेतीमध्ये येतो.
1: अच्छा अच्छा,
0: असं आहे. त्यामुळे फळभाज्यामध्ये जे गुणधर्म आहेत स्पेशली जिथं आपण मेडिसिन म्हणून जे यूज करतो ते ग्रो होणं अजून थोडंसं मुश्किल आहे. बाकी आमच्या ज्या पालेभाज्या येतात त्यांच्याकडे त्याचे आमच्याकडे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत, त्याचं क्वालिटी, त्याचं पोषकत्व, त्याचे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही गॅरंटी देऊ शकतो. बट औषधी गुणधर्म जे मानले जातात आणि तेच एक कारण आहे ज्याच्यामध्ये आम्ही या बाकीच्या भाज्या घेतल्या, जसं कारलं आलं आम्ही हायड्रोफोनिकमध्ये ग्रो करत नाही कारण की त्याचं पोषकत्व राहत नाही
1: म्हणून,
0: तो एक तोटा आहे. आणि तिसरा जर तोटा महत्वाचा म्हणाल तर ह्याच्याबद्दल अजून अवेअरनेस लोकांना नाही आहे. काही मोठ्या लोकांचं मत असं आहे की एक बटन मारलं आणि शेती चालू झाली, असं कधी होत नाही. शेती ही शेतकऱ्यांना केली पाहिजे आणि त्यात डेलीचं लक्ष घातलंच पाहिजे,
1: थांबूनच करून घ्यायला पाहिजे. मग आता आपण बघतो की म्हणजे पारंपरिक शेती करत असताना मॅनपॉवर खूप प्रॉब्लेम येतो, म्हणजे मॅनपॉवर अजिबातच अवेलेबल होत नाही. शेतात काम करण्याला आता कोणी एवढं इंटरेस्ट दाखवत नाही आहे. मग तुम्ही म्हणताय की या शेतीसाठी मॅनपॉवर आपल्याला कमी लागते, तर कसा फरक पडतो, म्हणजे किती लोक कमी लागतात आपल्याला?
0: 10 गुंठ्याला पारंपरिक शेती करायसाठी तुम्हाला एव्हरेज पकडला तर 10 लोक लागतात एव्हरेज. इथे आमच्याकडे 2 लेबर 10 गुंठ्यामध्ये 2 लेबर काम करतात.
1: बर,
0: 10 डेली असतात, डेली 2-4 तास काम करतात, पण ते डेली तेच काम करतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जे येतोय तो हार्वेस्ट करणे, पॅकिंग करणे आणि मार्केटला पाठवणे, सोबतच नवीन झाडे लावणे. त्यामुळे दिवसाचे 2-4 तास हे लोक काम करतात. त्यामुळे इथे आमच्याकडे असंच शेतात काम करणं आणि इथे काम करणं हे एक इंडस्ट्रीसारखं काम आहे. त्याच्यामध्ये पाईप क्लिनिंग आलं, त्याच्यामध्ये रोपं सिस्टमॅटिक लावून ते पाईपमध्ये ठेवणं आलं, त्यामुळे शेत कामगार नक्कीच कमी लागतात इथे पारंपरिक शेतीपेक्षा. आणि मेनली इथे कामगारांना शेतीमध्ये जसं लेबरच काम लागतंय, अंग झाडून शारीरिक काम करावं लागतंय, तसं इथे लागत नाही. इथे नॉर्मल प्रकारचं काम होत आहे
1: जे आपण हिंडत फिरत करू शकतो. हा होता आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सागर वाघमारे यांना ऐकत होतो. त्यांनी भूगर्भशास्त्र केलेलं आहे आणि त्याचसोबत सध्या ते हायड्रोफोलिक शेती करत आहेत, म्हणजेच बिना मातीची शेती ते सध्या करत आहेत. त्याबद्दल आपण ऐकत होतो. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत. पण आजचा भाग कसा होता प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।